श्रोता सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सर्गांक 31 श्रावण शके 1948 अर्थात 22 ऑगस्ट 2026. श्रोते, आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलधनीनं.

ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात नवग्रह स्तोत्र. सचिदानंद गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं नवग्रह स्तोत्र.

0: सविरचितं नवग्रहस्तोत्रं संपूर्णम्।
1: श्रोत्रपन सचितानंद गारगे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं नवग्रह स्तोत्र आपण ऐकलं। मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमानंतर ऐकूयात रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी। रचना आहे रामानंद यांची तर संगीत आहे।

श्रोते, आता आपण रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या असुरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती रामानंद यांची, तर संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या असुरातील भक्तिगीत रचना, संगीत केदार प्रभाकर यांचं.

शिक्षक ऐकूयात रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना. रचना लिहिली आहे शिरीष देशपांडे यांनी, तर संगीत आहे शांक नील यांचं.

क्षेत्रात पण अजित कडकडे यांच्या स्वरास्मिता म्हात्रे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय होतं अजित कडकडे यांचंच. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुप जलोटा यांच्या स्वरातील पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे त्रिवेणी भवानी यांचं.

श्रोतोत्तदापन अनुप जलोटा यांच्या स्वरात पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजनोधक त्रिवेणी भवन यांचं. श्रोतो मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोतो ऐकूयात साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीत रचना समूह स्वरामध्ये. संगीत कानू घोष यांचं.

0: श्रोते, आता आपण समूह स्वरामध्ये साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत निजन होतं कान्हो घोष यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात हायड्रोपोनिक हिरवा चारा उत्पादन याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, वर्षांप्रमाण भागामध्ये जनावर

0: उपयोगासाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत असते. यामुळे जनावरांच्या उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणावर घट होते. पशुपालन तोट्यात जाणारा व्यवसाय ठरतो. सततच्या दुष्काळामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर असते. अशा स्थितीत कमी पाण्यावर आणि कमी वेळेत सकस हिरव्या चाऱ्याची निर्मिती हायड्रोपोनिक तंत्राद्वारे करता येते. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे फायदे असे आहेत, कमी जागेत कमी पाण्यात आणि कमी वेळेत स्थिर आणि सातत्याने चारा उत्पादन घेता येते. मातीची आवश्यकता नाही. चांगल्या प्रतीचा आणि उच्च दर्जाचा चारा तयार करता येतो. दूध उत्पादन आणि दुधातील फॅटचे प्रमाण वाढते. वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होते. चारा निर्मितीची अत्यंत सोपी पद्धत आहे. वातावरणाचा कीड आणि रोगांचा परिणाम होत नाही. खतांच्या वापराचाही गरज नाही. अत्यंत कमी पाण्यात सकस चारा उत्पादन घेता येते. गरजेनुसार चारा उत्पादन घेता येते. या हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची कृती अशी आहे, हंगामानुसार नेहमीचा कोणताही उगवणारा मका गहू बाजरी 12 ते 24 तास पाण्यात भिजत ठेवावी लागते. त्यानंतर भिजलेल्या बियाण्यांना मोड आणण्यासाठी 12 ते 24 तास पोत्यामध्ये सुती कापडामध्ये अथवा गोंडपाटामध्ये गुंडाळून दडपून ठेवावं. मोड आलेले अथवा फुगलेले बियाणे ट्रेमध्ये पसरवून ठेवावे. PVC पाईप अथवा बांबू वापरून रॅक तयार करावेत. त्यावर हे ट्रे ठेवावे. गरजेनुसार दिवसातून 4-5 वेळेस पाण्याचा शिडकावा करून ओलावा निर्माण करावा. 7 ते 8 दिवसानंतर 8 ते 10 इंच उंचीचा हिरवा चारा तयार होतो. या तंत्राद्वारे 1 किलो गहू किंवा बाजरीपासून 8 किलो हिरवा चारा तयार होतो. तसेच 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. हा चारा जनावरांना थेट खायला घालता येतो. एक दुधाळ गाय अथवा म्हशीसाठी दररोज 10 ते 12 किलो हिरवा चारा द्यावा. या चारा निर्मिती दरम्यान घ्यावायची काळजी अशी आहे, हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी पारंपरिकरित्या वापरण्यात येणाऱ्या ज्वारी अथवा कडवळ या पिकांच्या बियाण्यांचा वापर करू नये, कारण त्यामध्ये जनावरांच्या आरोग्यास धोकादायक असे हायड्रोसाइक आम्ल तयार होऊ शकते. या तंत्राद्वारे केवळ पाण्याचा वापर करून चारा निर्मिती करण्यात येत असल्यामुळे दर 2 ते 3 तासांनी प्रत्येक ट्रेवर पाण्याचा बारीक फवारा अथवा शिडकावा करावा, जेणेकरून ट्रेमधील बियाणे चांगल्या प्रकारे भिजले जाईल. पाणी जास्त झाल्यास बुरशी होण्याची संभावना असते.
1: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये हायड्रोपोनिक हिरवा चारा उत्पादन याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. बरं तर श्रोतो, या माहितीबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. संकलन आणि निवेदन होतं कल्याण शेळके यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
3: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
3: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची

0: गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतावर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 या कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत वेळ परिसर या कार्यक्रमाची.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैव विविधता याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात.

0: जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंत्रीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा उत्सव देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतो. लोकसंस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा अद्भुत संगम या उत्सवात अनुभवायला मिळतो. त्यामुळे शिराळ्याची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने गुडे पाचगणी पठार हे अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी भरून जातं. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. तसेच कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, तनाळीचा धबधबा आणि विविध नैसर्गिक स्थळे निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करतात. अलीकडच्या काळात पर्यटनालाही येथे मोठी चालना मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांसाठी निवास, घरगुती जेवण आणि गावाकडच्या जीवनशैलीचा अनुभव उपलब्ध करून देत आहेत. शिराळा तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर संगम आहे. शांतता, साहस, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य हे सर्व काही शिराळ्यात अनुभवता येतं. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शिराळा तालुक्याला नक्की भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणीचा खजिना सोबत घेऊन जा. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमी. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेलाच ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सात वाजून 40 मिनिटांनी भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सात वाजून 40 मिनिटांनी लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सकाळी 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे डॉक्टर श्रीधर आगाव यांनी. तर सादरकर्ते आहेत

योगीराज बच्चे सकाळी 10:30 अक्षलेने या मराठी साहित्यविषयक कार्यक्रमात मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये व पु काळे विशेष अभिजात साहित्य या विषयी बलबीर महाविद्यालय बीड येथील मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रेखा ढेरे घोलप यांनी केलेले विश्लेषण आणि माहिती आपण ऐकू शकाल. निवेदन असेल सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. अक्षलेनी हा मराठी साहित्य विषय कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 10:30. सर्व सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45. स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम. दुपारी 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू.

0: श्रोत्या, सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 प्रादेशिक बातमीपत्र, तसंच 7:15 सुगम सहीचा कार्यक्रम, 7:30 कृषी विषयक कार्यक्रम किसानवाणी. हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सहकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्री 8 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 न्यूज 8 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोत, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोत, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आता ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7. श्रोत, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोता ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाला सुरुवात. केज इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होणार. शासन निर्णय जारी. बीडमध्ये 20 कोटी रुपये खर्च करून उभारणार बहुमजली उमेद मॉल. मागलगाव न्यायालयात 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत. नागरिकांना वाद मोफत मिटवण्याची संधी. आणि पारंपरिक ओळख जपण्यासाठी वडवणीत रंगला रानभाजी महोत्सव. आता घडामोडी विस्ताराने. श्रोता, जमीन हक्क फेरफार वाट क्षेत्ररस्ते आणि सीमावादासारख्या प्रलंबित महसूल प्रकरणामुळे त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्यात येत आहे. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये चालणाऱ्या या विशेष मोहिमेतून प्रलंबित प्रकरणाचा जलद आणि नियमानुसार निपटारा करून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवला जाणार आहे. जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन

केला आहे. बीड जिल्हा प्रामुख्यानं कृषीप्रधान असल्यानं इथं जमिनीशी संबंधित महसूल प्रकरणं मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहतात. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर होतो. हीच अडचण ओळखून न्याय मिळावा, प्रश्न सुटावा आणि वेळ वाचावा या संकल्पनेतून हे अभियान आखण्यात आलं आहे. शेतकरी बीड जिल्ह्यातील केज इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास राज्य शासनानं अधिकृत मान्यता दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या 25 विविध पदांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली आहे. विधी आणि न्याय विभागानं 19 ऑगस्ट 2026 रोजी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापन समितीने केज इथं वरिष्ठ स्तराचं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास पूर्व मान्यता दिली होती. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आणि बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावांचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाच्या 4 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. नवीन न्यायालयामुळे केज आणि परिसरातील नागरिकांची सोय होणार असून बीड न्यायालयावरील प्रकरणाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. श्रोतेय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बीड शहरात तब्बल 20 कोटी रुपये खर्चाचा बहुमजली उमेद मॉल उभारला जाणार आहे. या मॉलचे आराखडे व अंदाजपत्रक पूर्ण झाले असून अंतिम मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितीन रहमान यांनी दिली. ग्रामीण विकास विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यामध्ये 13 ठिकाणी उमेद मॉल उभारले जाणार असून त्यामध्ये बीडमध्ये जुन्या पंचायत समितीच्या जागेवर हे भव्य जिल्हा विक्री केंद्र साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील 1000 बचत गट महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे. राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दिवाणी आणि सत्र न्यायालय माजलगाव इथं येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले आणि वादपूर्व दावे तडजोडीनं आणि मोफत मिटवण्यासाठी मोठी संधी नागरिकांना याद्वारे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ उमेश चंद्र मोरे यांनी दिली. या राष्ट्रीय लोक न्यायालयात जास्तीत जास्त वादी प्रतिवादींनी सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असं आवाहन न्यायालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. श्रोतेय, लोप पावत चाललेल्या पारंपरिक रानभाज्यांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील महत्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा योजनेअंतर्गत वडवणी इथं नुकताच रानभाजी महोत्सव पार पडला. या उपक्रमात शेतकरी, महिला कृषी सख्या, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं आणि नैसर्गिक रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. रानभाज्यांवर कोणत्याही रासायनिक खतांची किंवा कीटकनाशकांची फवारणी होत नसल्याने त्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात असं सांगत रानभाज्यांचे विविध पाककृती आणि पौष्टिक मूल्यांची माहिती या महोत्सवातून नागरिकांना देण्यात आली. श्रोत्यात ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोत्या, आज 22 ऑगस्ट 1907 रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला क्रांतिकारक मादान भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टटगार्ड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये परदेशी भूमीवर पहिल्यांदा भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. श्रोत्यांनो, 22 ऑगस्ट 1919 रोजी जगप्रसिद्ध तबला वादक आणि पंजाब घराण्याचे प्रमुख ध्वजधारक उस्ताद अल्ला रखा खान यांचा जन्म. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. श्रोत्यांनो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार व्हिडिओ या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य सुशील देशमुख आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोतोत्तदपन नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. साखरेचे वाढते दर आणि साठेबाजीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी. न्यायिक सेवा परीक्षेच्या अर्हतेत वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयाकडून शिथिल. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. केजच्या कविता गीत्तेंसह महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. मृद आणि जलसंधारण जनजागृतीसाठीच्या महावॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिगीशा नाट्य महोत्सवाला छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ. आणि BWF अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. साखरेचे वाढते दर आणि साठेबाजीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 400 टनांची साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या 15 दिवसांच्या वापरापेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास येत्या 1 सप्टेंबरनंतर परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी 10 LMT कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्यात आली आहे. तसंच साखर कारखान्यांना येत्या 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यातील साखरेचे उत्पादन नेहमीच्या 3 ते 4 LMT वरून 10 LMT पेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. साखरेच्या दरवाढीला इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर कारणीभूत असल्याचा दावा चुकीचा असून ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्याही हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

0: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोबाईल फोन उत्पादन योजना MPMS कालपासून प्रारंभ केला. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात 62,500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह या योजनेला मंजुरी दिली आहे. 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेली ही योजना 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत असेल. मोबाईल उत्पादनाची पुरवठा साखळी बळकट करणं, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवून जागतिक स्पर्धात्मकता उंचावणं, मोबाईल फोन उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि भारतीय मोबाईल फोन ब्रँड्सना आधार देणं हा या योजनेचा उद्देश आहे. पुणे इथं सुरू असलेल्या 5 दिवसीय ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे लवचिक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता फक्त 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. त्यापूर्वीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागणार आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा यात समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकर राव नाईक यांची जयंती काल जलसंधारण दिन म्हणून साजरी करण्यात आली. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मृद आणि जलसंधारणाची शपथ घेत या अभियानात सक्रिय योगदानाचा संकल्प केला. मुंबईत वरळी इथं झालेल्या राज्यस्तरीय महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर 2026 या उपक्रमाला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवकांनी या जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावं असं आवाहनही मंत्री राठोड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान निघालेल्या या जनजागृती पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. जालना शहरात काढण्यात आलेल्या महावॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलीस मैदानापर्यंत निघालेल्या या महावॉकेथॉनला विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली. परभणी इथं पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपल्या माती आणि जलसंवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या,
2: महावॉकेथॉन निमित्त मोठी संख्यामध्ये आपले युवा वर्ग, वृद्ध जन पण आले होते, खूप मोठी संख्यामध्ये विद्यार्थी आले होते आणि एकच मेसेज होता की आपणला पाणी वाचवायचे, माती वाचवायचे आणि जलसमृद्ध, माती समृद्ध आपण महाराष्ट्र घडवायचे आणि घरोघरी ते मेसेज झालं पाहिजे. वॉकेथॉन मध्ये जो पण आले होते सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: हिंगोली इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वॉकेथॉनला हिरवा

0: महिला दाखवला. या महावॉकेथॉन मध्ये मुली महिला अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात केली. या पदयात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी, शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी माती पाणी संवर्धनाचा संदेश दिला. नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर काल जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त 3 किलोमीटर पर्यंत महावॉकेथॉन काढण्यात आली. मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध कामाच्या चित्रांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं. लातूर इथं जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा असा संदेश देत जलसंधारणासाठी जनजागृती करण्यात आली. धाराशिव इथं तुळजाभवानी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदगळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. सहभागी नागरिकांनी जलसंधारण, पाणी बचत आणि माती संवर्धनाचा संदेश देत उत्साहानं ही वॉकेथॉन पूर्ण केली. नाटकाने जगण्याचं भान दिलं अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठात जिगीशा नाट्य सहवास महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा आर्ट अँड फिल्म फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा मिलिंद सफाई पुरस्कार अभिनेते योगेश शिरसाट यांना रत्ना पाठक यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. हॅनाची सुटकेस हा नाट्य प्रयोग काल सादर झाला. आज या महोत्सवात रत्ना पाठक यांची प्रकट मुलाखत, सवाल जवाब हा नाट्य प्रयोग आणि साहित्य ते नाटक माध्यम रुपांतर या विषयावर परिसंवाद होणार आहे. परभणी शहर वाहतूक शाखेनं केलेल्या विविध कारवायांदरम्यान 28 दुचाकी वाहनं ताब्यात घेतली. संबंधितांनी वाहनांच्या मालकी हक्काची कागदपत्र आणि आवश्यक पुरावे घेऊन 12 सप्टेंबरपर्यंत शहर वाहतूक कार्यालयात उपस्थित राहण्याचं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी काल लातूर इथं जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत निवेदनं स्वीकारली. या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करून त्याची माहिती अर्जदारांसह विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी असे निर्देश जी श्रीकांत यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कुणाल चांदवडे हा युवक नैराश्याच्या भरात डोंगरावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे वडील डोंगरावरून खाली पडले. त्यापाठोपाठ आईनंही डोंगरावरून उडी मारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची चिनी जोडीसोबत लढत होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. साखरेचे वाढते दर आणि साठेबाजीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. केसच्या कविता गीतेंसह महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. आणि BWF अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीची उपांत्य फेरीत धडक. याबरोबर हे बातमीपत्र संपलं.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
3: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
2: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणीया साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोते सहक्षेप करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात कार्यक्रम दिलखुलास।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
0: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून शेती आहे, आणि पाणी आहे म्हणूनच विकासाची चाक

गतिमान आहेत. म्हणूनच पाण्याचं संवर्धन ही आजची नव्हे तर भविष्यासाठीही फार मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी यंदापासून जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं राज्यभर जलसंधारणाबाबत जनजागृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रम

0: कृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ, विविध जलसंधारण कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, जलपूजन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, तसंच लोकसहभागातून जलसंधारणाची कामं यासारखे उपक्रम राबवले जात आहे. पण जलसंधारणाचा हा संकल्प केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग कसा बनेल, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका काय असावी आणि जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याविषयीचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर आपल्या सोबत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते, ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो, त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन, पाण्याचा ताळेबंद करून, पडणारं पाणी, वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल, ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे, जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतो आहे आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे, जेणेकरून पडलेलं पाण्यात पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होतो. म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरे मालगुजारी तलाव आहेत, त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल, तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे, परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
2: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
1: लोकांचा सहभाग, लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात, याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जी काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधी घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा

0: संभाजीनगर मधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशन मधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर संचालनाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्यांच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो, या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा. जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलेलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचारमंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच. स्वर्गीय सुधाकर नवजी नाईक यांनी आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा तेव्हा सांगितलं होतं. जलसंधारण विभागाची सुरुवात त्यांनी केली, एक निर्भीड पत्रकार होते आणि खूप चांगलं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे आणि त्याचा आदर्श आज आपण घेतोय, प्रेरणाही घेतो आहे. पुन्हा एकदा आपण थोडं सांगावं.
0: 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन आपण हा यावर्षी तरी साजरा करत असलो तर या निमित्तानं माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रोग्राममध्ये सहर्ष सहभागी व्हावं, सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतं सहभागी होऊ नये तर आपण एक आज या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे की आपण या जलसंधारणाच्या कामामधून मनसंधारण कसं होईल, लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकसहभाग आपल्याला कसा वाढवता येईल आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशी पूर्ण करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं आणि आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्ही जलसंधारण विभाग म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमच्या सर्व विभागाच्या सर्व यंत्रणाही आपल्या सोबत आहे, फक्त आम्हाला आपली साथ हवी आहे. आपल्या सहभागाशिवाय, आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मी माझे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र मी आवाहन करतो आणि वर्षभरासाठी आपण हा संकल्प करूया की आपण पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब अन थेंब हा आपण आपल्या आपल्यासाठी वाचवून ठेवू, आपल्यासाठी नव्हे तर पुढील पिढीसाठी तो अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय आवश्यक ठरणार आहे, एवढीच या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो.
1: फारच छान. आणि आपण खूप सुंदर असे उपक्रम या निमित्तानं राबवता आहेत, शासनाच्या योजनाही खूप उपयोगी आहे आणि आपण जो दिवस निवडला आहे तो अत्यंत योग्य असा आहे. तर आज आपण या सगळ्याच विषयी खूप छान पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो, आजच्या या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं, जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जलदृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली

पाणी आडवा, पाणी शिरवा हा विचार केवळ घोषवाक्य न राहता लोक चळवळ बनेल. चला जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण एक सामूहिक संकल्प करूया, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, जलस्त्रोतांचं संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. याच सकारात्मक संदेशासह आजच्या दिलखुलास कार्यक्रमाची सांगता करते आहे मी उन्नती जगदाळे. आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर. आमची ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
3: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
2: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते, प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठे वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
0: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसेच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंगी येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चारडी नाका, अहमदनगर.
4: श्रोता भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमातल्यानंतर ऐकवत चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोत्यांनी आपण स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशन होतं अजय अतुल यांचं. श्रोते भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल ठीक 7:55 आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. प्रसारित होत गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी.
2: डॉक्टर, कॅन्सर बद्दलचं आपण बोलत होतो मागे, लक्षणं परत कॅन्सर बद्दलच्या तपासण्या कशावरनं आपल्याला लक्षात येतं या पेशंटला कॅन्सर झालाय म्हणून?
3: महत्वाचं म्हणजे ज्या काही तपासण्या आम्हाला म्हणजे फोटोत आम्हाला दिसतात, सोनोग्राफीमध्ये दिसतात आणि प्रत्यक्ष नजरेनं आम्हाला जे काही दिसतं त्याच्यामधून आम्हाला शंका येत असते. आता याच्यामध्ये खात्री होणं अतिशय गरजेचं आहे. खात्री केव्हा होते? जेव्हा आम्ही कॅन्सरच्या त्या आजारच्या पेशी काढून त्यातला काही भाग किंवा पेशी काढून जेव्हा आम्ही तपासतो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली, तेव्हाच त्याचं फायनल म्हणजे शेवटचं निदान त्याचं होत असतं. म्हणजे त्याला आपण

0: बायोप्सी म्हणतो.
1: बायोप्सी
0: बायोप्सी ही असल्याशिवाय आपले कुठलेही उपचार पुढचे सुरू होत नाहीत. कारण बाकीचे जे तपासण्या आहेत ह्या आम्हाला संशय निर्माण करण्यासाठी किंवा त्याची व्याप्ती किती आहे यासाठी उपयोगी असतात. सिटी स्कॅन आहे, MRI आहे, हे सगळे आम्हाला त्याचं स्टेजिंग किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे दर्शवितं. परंतु जेव्हा पेशींची तपासणी होते म्हणजे बायोप्सी होते तेव्हा त्याचं निदान पक्क होत असतं. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक असतात. आम्हाला त्याचं निदानही पक्क होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याची व्याप्ती किती आहे म्हणजे त्याची स्टेज कुठली आहे हेही माहीत असणं गरजेचं असतं उपचार सुरू करण्यापूर्वी. आणि त्यानुसार उपचार बदलत असतात, आमच्या स्टेजिंग नुसार उपचार बदलत असतात. समजा जवळची लवकरची स्टेज असेल तर त्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन पण लागू शकतं. परंतु जर वाढलेल्या अवस्थेमध्ये जर कॅन्सर असेल, वाढलेल्या स्टेजमध्ये असेल, तर मात्र आपल्याला ऑपरेशन मग करता येत नाही त्या ठिकाणी.
1: तुम्ही जे स्टेजेस सांगताय
0: अगदी
1: स्टेज आहे की जिथं तुमच्याकडे कॅन्सर पेशंट आले तर तुम्ही तो बरा करू शकता.
0: अगदी पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये असेल तर पूर्णपणे ते बरा होऊ शकतो. अर्थात त्यानंतर आम्ही निदान केल्यानंतर जे काही उपचार सांगितले जातात तेही नियमितपणे घेणं तितकंच गरजेचं आहे. समजा अर्धवट उपचार घेतले मग तो बरा होत नाही, कारण तो वाढत जातो. कॅन्सर हा कधीही न थांबणारा आजार आहे. जोपर्यंत उपचार चालू आहेत तोपर्यंत म्हणजे वाढायचा तर थांबतोच, पण हळूहळू तो कमीही होत जातो. पण मधूनच उपचार जर सोडून दिले तर तो पुन्हा वाढायला लागतो. कारण कॅन्सरची एक जरी पेशी शरीरामध्ये असेल शिल्लक तर एकाच्या दोनाच्या चार अशा रीतीनं परत कॅन्सरची व्याप्ती वाढत जाते. तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे लवकर निदान होणं ते गरजेचं आहेच, त्याबरोबर वेळेत आणि नियमित उपचार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यानंतरही आपल्याला नियमित डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली म्हणजे त्यांच्या निदर्शनाखाली असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण रेग्युलर फॉलोअप असं म्हणतो. कारण परत उद्भवणं ही कॅन्सरची प्रवृत्ती आहे. परत उद्भवू नये किंवा उद्भवलं असतं लवकर कळावं या दृष्टीनं पुढचं निरीक्षण गरजेचं असतं.
1: म्हणजे ते बऱ्याच वेळा लोक म्हणतात की कॅन्सर मग उलटला किंवा परत झाला, एकदा झाला होता, शस्त्रक्रिया केली होती,
0: बरोबर.
1: त्यामुळे त्याच्यावर ज्याला आपण म्हणतो की अंडर ऑब्झर्वेशन,
0: बरोबर,
1: ते पेशंट न राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर हेच की लोकांना असं वाटतं की आता समजला कॅन्सर मग आता आपल्याला एकदम मोठा खर्च येईल आणि आता आपलं आयुष्य संपलं. तर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांगू आपण की असं काही नाहीये. योग्य वेळेत तुम्ही जर कॅन्सर ओळखला किंवा तुम्ही सल्ला घेतला डॉक्टरांचा आणि योग्य उपचार केले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो.
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241 232 67 75 0241 232 67 75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि केमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड.
3: श्रोत्यांचा आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:56 झाले आहेत. ऐकूयात भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. कार्यक्रमात ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील ग दि माडगूळकर यांची गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14 बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाश्वत पर्यटन पद्धती कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गाग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. 3रा क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहा.

0: महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात विठ्ठल हेडुकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली कुंदन कांबळे यांची गीतरचना.

0: श्रोत्यात आपण शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या असरात शाहीर पुंडलिक फरांदे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: बालमित्रांनो हाय, बाय दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा, ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
2: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं

0: की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत नेतो मनाला नवा संग, अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी,
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीळ या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रोतो लोकधारा या लोकसंज्ञा कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रंजना शिंदे आणि सहकरांच्या स्वरात लोककवी वामनदादा कर्डक यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे मधुकर पाठक यांचं.

शतात आपण अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुकर पाठक यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

क्षेत्रात आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील लोकगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजनाथ मधुकर पाठक यांचं क्षेत्र. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. लोकधारा लोकधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: शर्मा का, संपादक और प्रस्तुतकर्ता रमेश गोखले।
1: आज के फनकार।

0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय तर खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
4: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: तयारी आहे मोठी.
3: आता जाग बाई.
5: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोतो प्रसारित होत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम, अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे डॉक्टर श्रीधर आगाव यांनी. तर हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात हॅलो गीतमाला हा कार्यक्रम.
6: प्रसारित करीत आहोत मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन डॉक्टर श्रीधर आगाव यांचं. तांत्रिक सहाय्य श्री मारुती उईके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे.
7: हॅलो गीतमाला.

0: हॅलो गीतमाला.
1: अंबिका चौक विशालनगर बीड जनार्दन वेद पाठक.
0: वेद पाठक जी बोला.
1: श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
1: श्रावण महिन्याच्या मला गीत ऐकायचं आहे.
0: हा, कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: चित्रपट सुशीला आणि सौर उत्तरा केळकर सहकारी.
0: हा
1: बोल. सत्यम शिवम सुंदरा एक गीत ऐकायचं आहे.
0: हा, ऐकूयात.
1: मला आकाशवाणी बीड शिवाय करमत नाही.
0: करमत नाही? अच्छा.
1: हा, आमच्या घरी तरकटी होती आणि आम्हाला टीव्ही लावू द्या निवडलं नाही. मी मला रेडिओ चालू करायचा. मी आकाशवाणी ऐकणार आहे. आमची सुनबाई भाग्यश्री नारायण.
0: हो,
1: छोटी मुली.

0: दत्तू चिरके जी बोला
1: शेतकरी शेतकरी आता काय पाऊस यायला परत बसलो पाऊस यायला आता वाळू चालले कापूस लावला होता म्हणजे
0: हा कापूस किती लावलाय
1: कापूस 2 एकर आहे की सर
0: बर बाकी काय आणखी
1: आता काय नाही आता शेतीमध्ये दुसरं आता पाऊस व्यवस्था करायला काय पाणी नाही घरला पाणी नाही हिरव्या पाणी नाही
0: बर शेतात काय चालू आहे सध्या म्हणलं
1: आता सध्या काय नाही बघा आता सध्या आता घट बसून बघा आता फक्त पावसाची वाट बघायला बघा आता
0: खत टाकून झालं का
1: हा खत घातलं सगळं घातलं आता फक्त
0: अच्छा आज कार्यक्रमात तुमचा फोन लागलेला आहे कोणतं गीत निवडलंय
1: दादा कोणतं सगळ्या आज आल्यावर म्हणलं विभीषण चिरके सांगतो आणि तुमचे जुने सुरते नारायण चिरके मागे गावचे
0: हो
1: सगळं चांगलंय फक्त आता पावसाची अपेक्षा राहील बघा सर
0: हो हो पाऊस येईल असे अपेक्षा करूयात आपण देवाकडे प्रार्थना करा ईश्वराकडे प्रार्थना करा आणि झाड तोडू नका झाड लावता की नाही आपण
1: झाड नेटके आपले सर
0: हा मग पाऊस कसा येत नाही बीड जिल्ह्यामध्ये वृक्ष तोड खूप झालेली आहे ह्या 4-5 वर्षामध्ये झाड लावल्याशिवाय पाऊस येणार नाही ठीक आहे ऐकूयात आली अंगावर या चित्रपटासाठीचं हे सुंदर असं गीत फोन केला कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद
2: नमस्कार सर
0: नमस्कार कोण बोलताय
2: बुलढाणा इस्लामपूर येथून सहदेव दामोदर बोलतो सर
0: दामोदर जी
2: हा जी सर
0: बोला
2: मला आज एक गीत ऐकायचं होत
0: गीत ऐकूयात आपण आपण काय करता
2: सर शेती करतो मी सोयाबीन मका लावलेला आहे आणि बीड आकाशवाणीला माझा हा पहिलाच कॉल आहे
0: खूप खूप अभिनंदन तुमचं
2: हा भिलाई संमेलनामधून परतीचा प्रवास चालू आहे आमचा आता नागपूर पार केलेला आहे आम्ही
0: अच्छा
2: वर्धा स्टेशनला आलो आता
0: अच्छा अच्छा अच्छा बर बर संमेलन कसं झालं
2: संमेलन चांगलं झालं सर सर्वात जास्त होते आपल्या महाराष्ट्रामधलंच होते
0: अच्छा
2: हा

0: दीडशे प्लस होते,
1: दीडशे प्लस होते.
0: हो हो हो,
1: वा वा वा, छान छान छान.
0: म्हणजे दीडशे पेक्षा जास्तीच होते आपल्या महाराष्ट्रामधलेच होते.
1: हो हो हो,
0: म्हणजे पूर्ण छत्तीसगड हा महाराष्ट्रामध्ये झाला होता.
1: वा वा वा, क्या बात आहे. क्या बात आहे. हा, मग खूप छान आनंद मिळाला.
0: हो, छान आनंद मिळाला. आणि त्यात त्यात आपल्या आकाशवाणीला फोन लागला तर तो आनंद डबल झाला,
1: द्विगुणित झाला. तिकडे वातावरण कसं आहे?
0: वातावरण छत्तीसगड कडे तर आता सध्या पाऊस चालू आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे आलो तर नागपूर पार केल्यानंतर पाऊसच नाही.
1: पाऊस नाहीये. हा, महाराष्ट्रात पाऊस कमी आहे.
0: हो हो,
1: आपल्या भागात विदर्भ आणि मराठवाड्यातच कमी आहे.
0: आमच्या गावाकडे तर पाऊसच नाही आहे.
1: खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस खूप कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस खूप जास्त आहे. असं पावसाचं असंतुलन राहिलेलं बघा. आज फोन लागलेला आहे, कोणतं गीत निवडलं आपण?
0: आली अंगावर या चित्रपटातील.
1: आली अंगावर
0: मध्ये मी असता औचित आलाय तुम्ही, पोटाला बाई बोट लागता भलतेच व्याजे मी.
1: हो हो हो, कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद.

0: मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना सय्यद युनूस बोलतो सर.
1: हा बोला.
0: तर मला आजच्या कार्यक्रम म्हणजे गीत ऐकायचं होतं.
1: सध्या वातावरण काय म्हणते?
0: वातावरण तर सध्या काय नाही, पाऊस वगैरे काय नाही सर आष्टीमध्ये. तिकडे कसं आहे?
1: मग तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असेल पाऊस नसल्याचा.
0: हो सर, हो सर.
1: हा कोणतं गीत निवडलं आज?
0: आज मला देवता या चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं सर.
1: कोणतं?
0: खेळ कोणाला दैवाचा कळाला.
1: वा.
0: खेळ कुणाला देवाचा कला, खेळ कुणाला देव

0: किरकुना ला देवाचा कला।
1: वा छान छान छान, मस्त आवाज आहे येनुजी, तुमचा आवाज खूप छान आहे।
2: हो सर,
1: आज खूप छान गाणं कळवलं, काय कारण, काय वातावरणाचा परिणाम वगैरे काही?
2: काय नाही सर, गाणं मला खूप आवडतं हे मनापासून, त्यामुळे मला हे गीत ऐकायचं होतं सर।
1: वा वा वा वा,
2: हो
1: कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद। ऐकूयाच तुमच्या आवडीचं देवता चित्रपटातील हे सुंदर असं गीत। धन्यवाद।
2: हो सर, धन्यवाद सर।

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, कोण?
1: सर, मी परमेश्वर शिंदे बोलतोय, मुक्काम पोस्ट आनंदगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना.
0: हा हा, बोला बोला, कुठून बोलताय?
1: आनंदगाव.
0: आनंदगाव
1: तालुका परतूर, जिल्हा जालना.
0: काय करता परमेश्वरजी? आपण
1: शेती करतो सर.
0: शेतीत काय आहे सध्या?
1: शेती सध्या सोयाबीन आहे, कापूस आहे आणि ऊस बी आहे.
0: हा हा हा.
1: आणि रेशीमची शेती करतो आम्ही, कोस बनितो ना.
0: बर बर, रेशीम शेती पण करताय?
1: रेशीम शेती एकदम म्हणजे एकदम साध्या पद्धतीने करतो आम्ही, कारण खर्च नाही त्याला जास्त.
0: हा हा हा.
1: आणि जे माल जो नुकतो ना कोस, तर आम्ही बीडलाच आणतो आम्ही विकण्याकरता.
0: बर,
1: आपल्या आकाशवाणीच्या समोरून जातो आम्ही दर दिवस आल्याच्या नंतर.
0: बर बर बर.
1: आपला रस्ता खंडेश्वरी मंदिरापासून आकाशवाणीच्या समोर इकडे आपलं नवीन मोंढा आपलं कोसला मार्केट. चित्रपटाचं नाव हेच माझं माहेर.
0: हा.
1: आणि त्याच्यामधलं ते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवालने गायले, कळले काही तुला, कळले काही मला. तर हे गीत ऐकायचं सर, आणि हे गीत ऐकण्यासाठी परिवारातील दोन तीन नावं सांगू सर.
0: हो.
1: कावेरी शिंदे हो, प्रल्हाद शिंदे हो, वैष्णव शिंदे आणि स्वाती शिंदे सर.
0: हा. कार्यक्रमात फोन केलात, परमेश्वरजी खूप खूप धन्यवाद. ऐकूयात हेच माझे माहेर या चित्रपटासाठीचं सुंदर असं.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला।
1: हा, मी तुळशीराम शिंपले बोलतो, तिघा तालुका वडवण जिल्हा बीड।
0: शिंपले पाटील बोला, आपण काय करता शिंपले पाटील?
1: काय शेती करतो सर।
0: शेतीचं वातावरण कसं आहे सध्या?
1: शेतीचं आता सध्या पावसाची लय गरज आहे
0: ना। पावसाची गरज आहे, पण पावसाला कशाची गरज आहे माहितीये का आपल्याला?
1: पावसाला झाडाची गरज आहे।
0: मग किती झाड लावले ह्या वर्षी आपण?
1: झाड आता ग्रामपंचायत देणार आहे, झाड देणार आहे।
0: ग्रामपंचायत दिलं पाहिजे असं काय आहे का? आपण नाही का लावू शकत?
1: हा, आपण ती लावू शकतो ना। हा, आंब्याचे दोन चार झाड लावत आपण ती।
0: हा, जास्त ऑक्सिजन देणारी झाड लावली पाहिजेत, पिंपळाची, वडाची, नदीच्या कडेला वगैरे, जिथं माळरान आहे, जिथं पिकाऊ जमीन नाही अशा ठिकाणी हे अशी मोठाली लिंबाची आहे की तर पाऊस येईल आणि पुढच्या पिढीला हा संदेश जाईल, नाही का? आज मग आजच्या दिवशी आपण संकल्प करूयात की आपण आणि आपलं ऐकणारे जेवढे लोक आहेत त्यांना किमान एक तरी झाड लावून ते दोन वर्षे जगवायला सांगूया, असा संकल्प आजच्या निमित्ताने करूयात का? आज आपला फोन लागलेला आहे शिंपले पाटील। कोणतं गीत निवडलं आज?
1: गीत ऐकू मला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे चाबंग।
0: वृक्षवल्ली आम्हा सोयरी। कार्यक्रमात आपण फोन केलात, सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद। ऐकूयात आपल्या आवडीचं हे भक्तिगीत।

0: कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: नमस्कार सर, मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड इथून बोलतो सर.
0: बोला अभिमानजी.
1: आज हॅलो गीतमाला मध्ये एक गीत ऐकायचं होतं सर, जागृती रेडिओ श्रोता संघ.
0: वा, पिंपरखेडचं वातावरण काय म्हणते सध्या?
1: सर श्रावण महिना आहे पण पाऊस नाही ना, पिकं सुकायला लागलेत. आता आपल्या जिल्ह्यात नाही ना सर पाऊस,
0: आपल्या संपूर्ण मराठवाड्यातच नाही. का बरं नसेल पाऊस?
1: आता जिथं वनराय होते तिथं उजाड माळा केली आपण, तिथं डोंगर होते त्यांचं भुईसपाट केले.
0: भुईसपाट केले, राईट.
1: आणि मग या बदलामुळं नैसर्गिक वातावरण बदललं ना.
0: हो बदललं.
1: मग जसे पाहिजे ह्युमिडिटी, जसं पाहिजे तापमान तसं राहत नाही ना सर.
0: मग दोष कुणाचा आहे साबळे पाटील?
1: दोष आपलाच आहे ना सर.
0: मग आता याच्यातून मार्ग काढायसाठी काय केलं पाहिजे? आता पाणी नाही म्हणतो आपण, पिकं सुकायला लागली म्हणतो,
1: ह्याच्यातून मार्ग काढायला एकच सगळ्यांनी सहकार्य करून वन शेती करायला पाहिजे जास्त.
0: म्हणजे काय करावं एक संदेश?
1: आपण जास्तीत जास्त वनराई वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर, आणि पावसाचं वातावरण तेवढं पाणी जाग्यावरच मुरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
0: तुम्ही किती झाड लावले? निसर्गाला उपयोगी पडेल असं एखादं झाड लावलंय का आपण?
1: हो सर, थोडे झाड लावलेत ना मी, 10 झाड लावलेत.
0: कशाचे?
1: आंब्याची लागवड केली सर.
0: बर, पिंपळवड यांची संख्या कमी होते साबळे पाटील.
1: हो,
0: आणि पाऊस पाडणारी झाड आहेत ते.
1: हो,
0: पावसाचे झाड म्हणतात त्याला, माहितीये का हे?
1: हो हो हो.
0: तुमची पुढची पिढी आहे यांना असं काही सांगता की नाही?
1: हो सर.
0: काय सांगता?
1: झाड लावा, झाड जगविणं गरजेचं आहे. मोठाले आपल्या भारतीय झाड लावणं गरजेचं आहे.
0: भारतीय झाड त्याला पावसाची झाड म्हणतात बर का. सुरुवात आपण करायची आणि समाजाला संदेश द्यायचा.
1: हो सर हो.
0: आणि कुणाला न सांगण्यापेक्षा करून दाखवायचं लोक बरोबर करतात.
1: आपल्या कृतीतून करायचं सर.
0: कृतीतून करायचं, कसं बोललात बरं. आज कोणतं गीत निवडलं आपण?
1: वाजू का या चित्रपटातील श्रावण महिन्यात.
0: साबळे पाटील, वाजू का या चित्रपटासाठीच हे गीत सुंदर असं थेट आपल्या गावापर्यंत पिंपरखेड पर्यंत मी वाजवून दाखवतोय. आता कार्यक्रमात सहभागी झालात, फोन केलात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: आत्ताच आपण मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीतमाला. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तांत्रिक सहाय्य मारुती उईके यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: सुरुवातच आपण हॅलो गीतमाला हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. शतव सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत अक्षरलेणी हा मराठी साहित्य विषयक कार्यक्रम. ऐकूदाच्या अक्षरलेणी या मराठी साहित्य विषयक कार्यक्रमात मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये व पु काळे विशेष अभिजात साहित्य याविषयी बलबीम महाविद्यालय बीड येथील मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रेखा ढेरे यांनी केलेले विश्लेषण आणि माहिती. निवेदन सुप्रभा जोशी, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात अक्षरलिनी हा कार्यक्रम.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये वपू काळे यांच्या विशेष अभिजात साहित्य याविषयी आणि त्यांच्या पार्टनर या कथेतील संवाद विश्लेषण ऐकूया. बलभीम महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका रेखा ढेरे यांच्याकडून.
1: मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये वपू काळे यांच्या पार्टनर या कलाकृतीवर मी आज विचार मांडत आहे. वपू काळे यांची पार्टनर ही साहित्यकृती म्हणजे नात्यांचे एक स्वतंत्र विश्व होय. हे विश्व मानवी जीवनात प्रत्येकाच्याच वाट्याला येते. यामधील प्रत्येक संवाद हा आपल्याला आपलाच वाटतो. प्रत्येक नात्यातील भावना शब्दबद्ध करणारे वपूंचे हे लिखाण आपल्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतींची नकळतपणे जाणीव करून देते. यामधून जन्ममरणाचे वास्तव रूप समोर येताना स्पष्ट दिसते. आपल्या भोवताली असणाऱ्या प्रत्येक नात्याला सांभाळत जगणं समृद्ध करण्याचे अनेक मूल्य यातील पात्रातून थेट मनात रुजले जातात. वपू यांच्या पार्टनरमध्ये येणारे मुख्य पात्र म्हणजे आई, अरविंद, मनोरमा, श्री, किरण व सर्वात महत्वाचे म्हणजे पार्टनर. नात्यातील प्रत्येक मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणातून मांडणारे वपू हे मनाने सुंदर

दर असणाऱ्या माणसांचे चाहते होते. पार्टनर आजही अनेकांच्या मनात अगदी खोलवर रुंजी घालत विराजमान आहे. नात्यावर भाष्य करणारे पार्टनरमधील भाष्य पाहता वपू म्हणतात, पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. पुरुष म्हणून पुरुषाच्या भावविश्वातील पोरीचे अस्तित्व अतिशय उच्च प्रतिमेत रेखाटलेले आहे. ही पोरगी नात्याने कुणीही असो, म्हणजे आई, बहीण, बायको, मुलगी, प्रियसी व मैत्रीण, पुरुषाच्या जीवनात विविध अर्थाने अमाप सुख देते, पण या सुखाला कायमचे कवेत ठेवणे पुरुषाच्या अवाक्यात नाही. ही पुरुषी सार्वत्रिक खंत वपू काळे अधोरेखित करताना पार्टनरमध्ये दिसतात. नात्यातील गुंतागुंतीचे नाजूक धागे उलगडताना वपू म्हणतात, आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक. वपूच्या या भाष्यातून अनेक समर्पक मूल्याची जाणीव आपणास जीवनातील सत्यतेची प्रचिती देते. या भाष्येभोवती मानवी जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली तर आयुष्याच्या सगळ्याच परिसीमा बदलत जातात. जगण्याच्या वर्तुळात या तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे झालेले बदल हे संमिश्र असतात. सुखदुःखाच्या या क्षणासह जगण्याची सर्व बाजूंना सांभाळत कर्तव्याचे माप सदैव ओलांडताना मार्ग काढण्याचे सामर्थ्य आणि सकारात्मकता शिकवणारे वपू यांचे भाष्य जगण्याच्या अनेक कला मानवी मनावर बिंबवून जाते. वपू नात्यावर भाष्य करताना म्हणतात, तुला मी हाक कशी मारू. पार्टनर ह्याच नावाने आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. या भाष्यभोवती मानवी जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या पार्टनरसोबतच्या नात्यातील बाह्य हस्तक्षेपाची खंत अतिशय हळव्या शब्दात वपू अधोरेखित करतात. व्यक्ती आणि त्याच्या पार्टनरमधील भावबंधाची गुंफण होत असताना या नाजूक हळव्या क्षणी तिसरी व्यक्ती अनाहूतपणे हटून राहणे हे त्या फुलत चाललेल्या भावबंधांना विस्कटून टाकते आणि हे विस्कटणे म्हणजेच नरक. मानवी नात्यामधील संवादामधून मन, मनातील गुंतागुंत, दुभंगलेपणा, एकाकीपणा जो व्यक्त केला आहे तो मनाचा ठाव घेतो. ते काही संवाद आपण पाहूयात. प्रसंग पहिला, चहा. किरण, चहा उठतेस ना? हे हो. काय, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं? काय, जाग आल्यावर मला उठवत जा म्हणून? उद्यापासून तसं. माझ्या बापाचं काय जातंय? चहा हवा असेल तर घे, नाहीतर मोरीत होत. रामपाऱ्यात कटकट नाही पाहिजे मला. प्रसंग दुसरा, फरशी धुणे. फरशी मी धुतली, मला लाजवण्यासाठी तुम्ही ही असली कामं करता का? लाज सुज्ञ माणसांना असते, तुझ्यासारख्यांना नाही. प्रसंग तिसरा, ताप. हे काय, तुमच्या अंगात ताप आहे? हो. केव्हा आला? सकाळीच. मग बोलला नाही? तू काय डॉक्टर आहेस? तुझा माझा संबंध काय? तू तुझी काम व्यवस्थित कर आणि स्वतःला सांभाळ. प्रसंग चौथा, नोकरी. मी नोकरी सोडणार. आणि काय करणार? दुसरी बघणार. काहीही कर, ब्लॉक मालकीचा होईपर्यंत घरात पैसा यायलाच हवा, नाहीतर फुटपाथवर राहायला जावे लागेल. हे संवाद मानवी नात्यामधील सूक्ष्म गुंतागुंत आणि भावनिक जवळीक अतिशय मार्मिकपणे मांडतात. हे संवाद शरीराच्या पलीकडील नात्यांची ओळख, प्रेमाची क्षणभंगुरता, नात्यामधील एकांताची गरज आणि भावनिक परस्परावलंबन या विषयावर भाष्य करतात. नात्यामधील अनामिक गुंता अतिशय मर्मभेदी भाषेत मांडतात. श्री आणि पार्टनर यांच्यातील संवाद

मनाचा ठाव घेतात आणि आयुष्याच्या तात्विक पैलूवर प्रकाश टाकतात. मैत्री, प्रेम आणि एकांताचा अर्थ उलगडून दाखवणारे हे संवाद मानवी स्वभावाच्या पलीकडे जाऊन आत्मिक जोडणीवर भर देतात. आणि श्रीचे संवाद. त्यानंतर किरण आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात होणारे बदल. घरी जावं की पार्टनरकडे असा संभ्रमात पडलेला श्री. मी संभ्रमात आहे, तो समोर किरण. तुम्ही समोर फुटपाथवर उभी होती का? दुकान कधी बंद करता हे पाहायचं होतं. अगोदर का नाही आलात? जी व्यक्ती आत्ता येऊ शकते ती त्याच्या अगोदरही येऊ शकते. मग मला हाच मुहूर्त साधायचा असेल तर? पण का? म्हणजे दुकानात कस्टमर्सची गर्दी आहे असं सांगून तुम्ही मला कटवणार नाही? भलतंच काय. मग काल का आला नाहीत? मी गप्प काय सांगणार? जाऊ दे, नका सांगू. किती दिवस टाळाल, किती दांड्या माराल? काल आला होतात दोनदा. काही खास? खास पण शेवटचं नाही. किरण, कुठं जायचं सांगाल? तिथं, इथंच दुकानाच्या पायरीवर बसलो तर? या संवादातून प्रियसी आणि एका प्रियकराची जी भावना आहे ती व्यक्त होताना पदोपदी दिसते. म्हणजे लग्नाच्या पूर्वी असलेले ऋणानुबंध आणि लग्नानंतर त्यामध्ये होत गेलेल्या भावनिक अडचणी या वाक्यातून प्रतीत होताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये स्त्रीच्या आयुष्यामध्ये असणारी पार्टनरची भूमिका ही फार महत्त्वाची आहे, जी की त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला पदोपदी साथ देताना या पार्टनरमधून दिसून येते. ज्यावेळेस स्त्री आणि किरण यांची ओळखही नव्हती त्यावेळेचे संवाद आपल्याला नकळतपणे हळूवार प्रेमाची गुंफण करताना दिसून येतात. तुम्हाला दमयंती म्हणून किती हाक मारल्या, तुम्ही थांबायला तयारच नाही. मी अगदी रुळावरच आडवा पडलो, ती थांबली. तुम्ही कोण, ओळखलं नाहीत? नाही, मी त्या दुकानात कामाला असतो, केमिस्ट. ओ, आय एम रिअली सॉरी. त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या आईला औषधं. थँक्स. आय एम रिअली सॉरी. होतं असं पुष्कळदा. आई बऱ्या आहेत ना? ब्लड प्रेशरचे पेशंट आहे. असतो नसतो कधीतरी, मी धीर करून बोललो. तुम्ही प्रकृती पाहायला येणार होता ना? तिनेही मला शब्दात पकडलं. हातातली वही पुढे करीत मी म्हणालो, ह्या वहीत पत्ता असला तर जरूर आलो असतो. वही कसली? त्या दिवशी दुकानात विसरलात ती ही वही. म्हणून तर दमयंती दमयंती करत मागे फिरत होतो. कमाल केलीस, त्या नावाने मी कशी थांबणार? ही वही माझ्या मैत्रिणीची. माय गुडनेस. मग तुमचं नाव तुम्हाला माहीत आहे? मी अगदी जीवाच्या आकांताने म्हणालो, खरंच माहीत नाही हो, विश्वास ठेवा. थोडं खट्याळपणे हसत ती म्हणाली, त्या दिवशी दुकानात थाप मारली? थाप असं नाही. मग मी तुम्हाला ओळखतो, फक्त नाव माहीत नाही. हे नवीनच. मी तुम्हाला बोरीवलीला पाहिलं, चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटी पायाभरणी समारंभात. अय्या, तुम्ही पण आला होतात? मी हसलो. ती पाहत राहिली, तिचे डोळे चमकून गेले. मी तुम्हाला सावरीत म्हणालो, त्यानंतर तुम्ही दुकानात आलात. तुम्ही तर कमालच करताय, एवढ्यावरून ओळखलत. असे अनेक संवाद हे वेगवेगळ्या भावविश्वात नेतात. म्हणजे प्रेम हे कसं असतं आणि प्रेमाच्या भावना किती ह्या तरल असतात. अगदी पहिल्या नजरेमध्ये होणारं हे प्रेम आणि त्याच्यासाठी असणारी धडपड ही ह्या प्रत्येक संवादातून आपल्याला दिसून येते. ह्यानंतर अशा अनेक संवादातून पार्टनरमधून हे दिसून आलेलं आहे की मानवी मनातील वेगवेगळे तरल भाव हे अगदी सहजपणे इथे उलगडताना दिसून येतात. मग तो मित्रातील संवाद असो, आईचा संवाद असो, घरी लहान भाऊ असल्यामुळे श्रीला मिळालेली जी वागणूक आहे आणि नात्यातील जे क्लेशेश आहेत, त्या क्लेशेशामधून वाढत जाणारा दुजा भाव

किंवा वाट्याला येणारे हे दुजेपण जे आहे ते श्रीने भोगले होते आणि ते कुठेतरी त्याला मोकळी वाट होण्यासाठी श्रीला जो पार्टनर मिळाला होता तो त्याच्या आयुष्याचा खास भाग होता. आणि पुढे किरण त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ह्या पार्टनरनीच मदत केली, मात्र किरण आयुष्यात आल्यानंतर पार्टनरपासून त्याला थोडंसं अलिप्त राहावं लागलं. ही जी खंत आहे की आपला पार्टनर आपल्यापासून दूर जातो आहे, मात्र आपल्या पत्नीमुळे आपण त्याच्या खूप जवळही आता जाऊ शकत नाही, ही दुहेरी खंत कुठेतरी नायकाच्या म्हणजे श्रीच्या मनामध्ये बोचत असताना यामधून दिसून येते. मात्र पुढे अनेक असे गुंतागुंतीचे प्रसंग आलेले दिसून येतात. घरामध्ये वाढत असणारे जे क्लेशेस आहे किंवा विभक्त कुटुंब पद्धती मान्य नसताना किरणमुळे त्यांना विभक्त राहावं लागलं आणि ह्या विभक्त राहण्यातून वाढत गेलेल्या ज्या गुंतागुंती आहेत त्यामधून जे भावनिक विश्व निर्माण झालेलं आहे, जो भावनिक दुरावा निर्माण झालेला आहे, त्याची गुंफण अगदी तरल आणि हळूवार शब्दामध्ये या संवादातून आपल्याला झालेली दिसून येते. मग याचा दुसरा भाग म्हणजे काय, तर आजच्या डिजिटल युगात लायब्ररीत जाऊन मूळ छापील पुस्तके शांतपणे वाचण्याचा अनुभव कसा समृद्ध करतो, म्हणजे हे विश्व किती मोठं आहे आणि ह्या विश्वामध्ये आज आपण AIच्या जगामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. जग झपाट्याने पुढे जात आहे. 21व्या शतकामध्ये भौतिक सुखसुविधा आणि डिजिटल युगाचा भला मोठा पगडा आपल्यावर असलेला दिसून येतो. मात्र ह्या सगळ्यामध्ये आजही पुस्तकं हे प्रामाणिकपणे आपली साथ देतात किंवा वर्षानुवर्ष आणि शतकानुशतके हे पुस्तकं आपल्याला साक्षीदार असलेले दिसतात. मात्र कधी, तर ते आपण ज्यावेळी प्रत्यक्ष हाताळू आणि ज्यावेळी प्रत्यक्ष आपण तिथे ग्रंथालयात जाऊन त्याचं वाचन करू. बघा, डिजिटल युगात ग्रंथालयात जाऊन छापील पुस्तके वाचण्याचा अनुभव अतिशय शांत आणि रमणीय आहे, तल्लीन करणारा असतो. खरं तर स्क्रीनपासून दूर राहून पानांचा कागदी स्पर्श, छापील शब्दांचा सुवास आणि एकाग्र वातावरणामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. डिजिटल जगातील धावपळीपासून हा अनुभव नक्कीच मानसिक विश्रांती देतो. आणि आजच्या युगाचं हे वास्तव आहे की मानसिक शांतता किंवा मानसिक विश्रांती ही मानवाला कुठेच मिळत नाही, जी की प्रामाणिकपणे आजही सांगावं लागतं की ती ग्रंथालयामध्ये अवश्य मिळत असते. पण आपला तिकडे जाण्याचा ओढा ह्या डिजिटल युगामुळे कमी होताना दिसून येतो ही आजची खंत आहे. आपण कळत न कळत अनेक गोष्टी ह्या मोबाईलवर असो किंवा आपल्या लॅपटॉपवर असो सर्च करत असतो आणि यामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळती. मात्र ही कृत्रिम गोष्टी आहेत हे शेवटी तिथे नमूद केलेलं असतं, म्हणजे सहजगत्या यामध्ये चुका असू शकतात असं नमूद केलेलं असताना ही आपण तिकडे वळत जातो. मात्र असंख्य पुस्तकं हे धीर देतात किंवा आधार देतात प्रत्येक क्षणी आणि आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची काहीतरी सकारात्मकता देतात, जी की मनाला आणि मानसिकतेला नेहमीच सुखद वाटतात. आणि ती सुखद वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष वाचनातूनच आपल्याला मिळत असतात. हे कित्येक वाचकांचेच नव्हे तर स्वत माझेही असे मत आहे की वाचाल तर वाचाल असे जे म्हटलेले आहेत ते उगाच नाही. जर ग्रंथालयात जाऊन आपण अनेक पुस्तकं वाचले, पुस्तकं चाळले, तर तिथं विविध पुस्तकं, विविध मासिके, विविध वर्तमानपत्रे, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्यामधून वाचायला मिळतात. प्रत्यक्ष वाचण्यातून ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या स्क्रीनवर सर्च करून किंवा मोबाईलवर सर्च करून आपल्याला त्या मिळत नाहीत. कागदाचा स्पर्श व सुवास म्हणजे नवीन किंवा जुन्या पानांचा सुगंध आणि त्यांचा स्पर्श मनाला वेगळाच आनंद देतो. ग्रंथालयातील शांत, निवांत आणि गांभीर्यपूर्ण वातावरणामुळे वाचनावर पूर्ण लक्ष केंद्रित होते. मोबाईल किंवा संगणकाच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास वाचतो आणि आराम मिळतो. स्क्रीनविरहित विश्रांती मनाला आरामदायी वाटते. म्हणजे काय, तर आजचं हे वास्तव आहे की स्क्रीनवर तुम्ही कितीही जरी वाचत असाल तर त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे नकळतपणे त्रास होताना हा दिसून येतो. पण आपण त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असतो कारण त्याची ॲडिक्शन, त्याची सवय आपल्याला झाली.

केली असते आणि माणूस हा सवयीचा गुलाम असतो आणि एकदा गुलाम झाल्यानंतर त्याला वास्तवाचे भान राहत नाही. ही वास्तव स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुस्तकाकडे वळावं लागेल, पुन्हा ग्रंथालयात जावे लागेल आणि प्रत्यक्ष पद्धतीने पुस्तक वाचन चळवळ ही उभी करावी लागेल. हे मात्र नक्कीच. मोबाईल किंवा संगणकाच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रासापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष पुस्तकांची गरज आहे, हे आजही सत्य आहे. ग्रंथालयात पुस्तक चाळताना नवनवीन पुस्तके समोर दिसतात. हातात पडणाऱ्या या नवीन पुस्तकामुळे वाचनाची नवीन आवड निर्माण होते. पुस्तकांचे व लेखकाचे नाव टाकल्यानंतर मोबाईलवर हे ग्रंथ उपलब्ध होतात यासाठी प्रत्यक्ष पुस्तके माहीत असणे आवश्यक असते व त्यासाठी ग्रंथालयात जाऊन पुस्तकांचा आस्वाद घेणे गरजेचे असते. कुठल्याही गॅझेटवर एखादे पुस्तक वाचत असताना येणारे मेसेजेस, कॉल्स यामुळे मन विचलित होते आणि वाचनात एकाग्रता राहत नाही. ग्रंथालयात नोटिफिकेशन किंवा मेसेजेसचा अडथळा न आल्यामुळे वाचनात अखंड एकाग्रता टिकून राहते. मोबाईलवर वाचलेले विस्मरणात जाणारे असते, मात्र प्रत्यक्ष पुस्तक वाचताना त्यातील आवडणारे संवाद, महत्वाच्या बाबी यांना अधोरेखित करून ठेवता येते. आपल्यापूर्वी अनेकांनी वाचलेली पुस्तके ग्रंथालयात हाती आल्यानंतर त्यामधील दुमडलेले पान, अधोरेखित केलेल्या काही ओळी, जुन्या झालेल्या पुस्तकातून येणारा सुगंध, या बाबी प्रत्यक्ष पुस्तकातूनच अनुभवता येतात. त्या कुठल्याही गॅझेटवर मिळत नाही. पुस्तक वाचन अलौकिक आहे. खरं तर माध्यम आहे ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचन करणे, हेच आहे. आज आवडलेले वाक्य मोबाईलमध्ये फोटो काढून ते सहजपणे आपण योग्य ठिकाणी वापरू शकतो, मात्र पुस्तकातील प्रत्येक वाक्य मोबाईलमध्ये शोधता येत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्याही गॅझेटवर पुस्तक वा माहिती वाचन झाल्यानंतर ही माहिती खरी आहे का नाही हे पडताळून पाहण्याची गरज असते. पुस्तके मात्र प्रामाणिकपणे शब्दांची साक्ष देत असतात. म्हणजे डिजिटल युगात आज तर AIच्या विश्वातही पुस्तक प्रत्यक्ष वाचन केल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. वर्षानुवर्ष आपले आचार विचार, सणवार, संस्कृती, नात्यातील सूक्ष्म गुंफण, सामाजिक जाणिवींचे उलगडत जाणारे विविध पदर असतील, या सगळ्यांसह जन्म मृत्यूच्या अंतरातील जीवनातील भावनिक, मार्मिक व वैश्विक सुखदुःखांचे मूल्य सांगून समाजाला योग्य दिशा व सकारात्मक दिशा देताना जगण्यातील असंख्य खाचखळगे, अडचणी व नात्यातील विविध अनुभवाची साक्ष पुस्तके देत असतात. हे ग्रंथालयात जाऊन प्रत्यक्ष वाचनातून येणाऱ्या समृद्ध भावनातून किंवा अनुभवातून आपल्याला जाणवते. एकंदरीत वपू काळे यांच्या पार्टनरमधून अधोरेखित करणारे संवाद जसं की आपण पाहिलेले आहेत. तुला मी हाक कशी मारू, पार्टनर ह्या नावाने आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पुढे पोरगी म्हणजे झोप अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक. लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. दुःख, आनंद, जय, पराजय, हसू, आसू, जन्म, मरण, विरह, मिलन, सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन, पुन्हा पुन्हा जन्म घेणे ही क्रिया थांबणे म्हणजे मरण. कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, मात्र कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं. हे जे संवाद आहेत हे नात्याचं अगदी जन्मापासून तर मरणापर्यंतचे सगळे संवाद यामध्ये आलेले आहेत आणि त्यामध्ये आलेले विविध जे नातेसंबंध आहेत किंवा विविध येणाऱ्या ज्या

भावनिक जे अवती जे वलय असतं आपल्या भोवती त्याच्यामधील जो गुंता आहे तर तो उलगडताना हे सगळे संवाद आपल्याला दिसून येतात आणि ह्या संवादातून मानवी जीवनाची समर्पणता किंवा मानवी जीवनातील जे अडथळे आहेत त्याला सामोरे जाऊन जीवन कसं जगावं याच्यातील समर्पक भाव हे प्रत्येक संवादातून व्यक्त होताना दिसून येतात. एकंदरीत वपू काळे यांच्या पार्टनरमधून अधोरेखित करणारे संवाद असतील, नात्यावरील भाष्य असेल, माणसाचे मान आणि नात्यातील गुंतागुंत उलगडून आपल्या मनाला कायम घर करून जातात. प्रत्येक नात्याला शब्दात गुंफून वाचकास आपण किंवा वाचकास आपलंसं करणारा पार्टनर आपल्याला आपलाच वाटू लागतो. नात्याचे वास्तव दर्शन हे पार्टनरमध्ये होताना आपल्याला दिसून येते. शेवटी मी असेच म्हणेल की माणसामधील गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षितपणे समोर येणारे नात्यांचे वास्तव दर्शन म्हणजेच काय तर वपू काळे यांचे पार्टनर होय. वपू काळे यांच्या पार्टनरमधून अनपेक्षितपणे नात्यांचे जे वास्तव झालेले आहेत किंवा समोर आलेले आहे जे तरल शब्दात त्यांनी मांडलेले आहेत ते प्रत्येक संवाद प्रत्येक भाष्य हे आपल्याला आपल्याच जीवनात घडलेले आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. यात मैत्री, प्रेम, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध या मूल्यांना अत्यंत संवेदनशीलपणे उलगडण्यात आलेले आहे. स्त्री आणि पार्टनरचे नाते यात अधोरेखित करण्यासारखे आहे किंवा हे संवाद किंवा नात्यावरील हे जे भाष्य आहे स्त्री आणि पार्टनर यांच्यातील ते खरंच अधोरेखित करणारे आहे. पार्टनर हा मुख्य नायक, स्त्रीचा मित्र, तो देहाने नव्हे तर मनाचे नाते जपणारा आहे. स्त्रीचा मित्र असणारा पार्टनर हा देहाचे नव्हे तर मनाचे नाते जपणारा आहे. सुखात दुःखात हक्काने जवळ करणारा सावलीसारखा सोबती आहे. या कलाकृतीमध्ये शेवटी श्रीला प्रश्न पडतो की पार्टनर खरोखरच अस्तित्वात होता की ती त्याच्या मनाची एक काल्पनिक सावली होती. बघा की ह्या कलाकृतीमध्ये स्त्रीचे रूप आणि प्रेम यांचे वर्णन एका थंड वाऱ्याच्या झुळकीसारखे केले आहे जी स्पर्श करून जाते पण मुठीत धरता येत नाही. यानंतर वैवाहिक जीवनात येणारे जे वादळ आहे ते कधी सुखद असते तर कधी दुःखद असते, मात्र ह्या वादळामध्येही माणसाला टिकून राहावे लागते याचे साक्ष देणारे काही भाष्य व संवादही मनाला स्पर्श करून जातात. स्त्रीचे रूप आणि प्रेम याचे वर्णन ज्याप्रमाणे थंड झोकासारखे केले आहे, जसे की स्पर्शून गेले तरी मुठीत धरता येत नाही, ही जी खंत आहे पुरुषी जीवनातील ती अधोरेखित करण्याचं वारंवार काम हे पार्टनरमध्ये होताना दिसून येतं. किरणसोबतचे प्रेम, लग्न आणि संसारात येणाऱ्या जबाबदाऱ्या यामुळे नात्यांचे व्यवहारवादी आणि हळवे पैलू समोर येतात. मुलाचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर आलेले नैराश्य या नात्याची परीक्षा पाहते. श्रीच्या आयुष्यात येणारे आई, भाऊ व इतर कुटुंबीय यांच्या वागण्यातून नात्यामधील दुतोंडीपणा आणि स्वार्थीपणा उघड होतो. आपण ज्यांना आपली मानतो ती माणसं खरंच आपली असतात का, हा प्रश्न श्रीला प्रत्येक अनुभवानंतर पडतो. पार्टनर यामधील संवाद मानवी नात्यामधील सूक्ष्म गुंतागुंत भावनिक जवळीक अतिशय मार्मिकपणे मांडतात. मैत्री, प्रेम आणि एकांताचा अर्थ उलगडून दाखवणारे हे विचार मानवी स्वभावाच्या पलीकडे जाऊन आत्मिक जोडणीवर भर देतात. वपू काळे यांच्या पार्टनर या लोकप्रिय कलाकृतीचे संवाद विचार माणसाचे मन, त्यांचे दुभगलेपण आणि नात्यामधील अनामिक गुंता अतिशय मर्मभेदी भाषेत मांडतात. त्यामधील काही संवाद आपण वरती पाहिलेले आहेत. श्री आणि पार्टनर यांच्यातील संवाद मनाचा ठाव घेतात आणि आयुष्याच्या तात्विक पैलूवर प्रकाश टाकतात.

0: पुस्तकातील मुख्य संवाद हे शरीराच्या पलीकडील नात्यांची ओळख, प्रेमाची क्षणभंगुरता, नात्यामधील एकांताची गरज आणि भावनिक परस्परावलंबन या विषयावर भाष्य करतात। हे संवाद मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचे दर्शन घडवतात। याचबरोबर डिजिटल युगामध्ये ग्रंथालयात जाऊन छापलेले पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येणारा जो सुखद अनुभव आहे तोही मी इथे मांडलेला आहे। आजही आपण ठामपणे सांगू शकतो की ग्रंथालयात जाऊन छापलेले पुस्तके वाचल्यानंतर येणारा अनुभव हा शांत, रमणीय, तल्लीन करणाराच असतो। आणि खरंच ह्या डिजिटल युगात किंवा ह्या धकाधकीच्या युगात मनाला जर शांतता कुठे मिळत असेल तर ती नक्कीच ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचण्यामध्ये मिळते। विविध पुस्तकांना हात लावल्यावर, स्पर्श केल्यानंतर जी आपलेपणाची जाणीव होते किंवा प्रत्येक पुस्तक आपल्याला खुणावत असतं की हे काहीतरी तुम्हाला देणार आहे आणि हे देणं म्हणजे काय तर आयुष्य समृद्ध करणं असतं। आणि हे आयुष्य समृद्ध जर करायचं असेल तर आपल्याला ग्रंथालयात जाऊन पुस्तकं हे वाचलीच पाहिजे। आधुनिक युगात किंवा ह्या डिजिटल युगात की खरंच पुस्तकांची आजही गरज आहे आणि हेच पार्टनरमधूनही व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं। धन्यवाद।
1: आताच आपण मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये पप्पू काळे यांच्या विशेष अभिजात साहित्य याविषयी आणि त्यांच्या पार्टनर या कथेतील संवाद विश्लेषण आणि माहिती आपण ऐकलीत बलभीम महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका रेखा ढेरे यांच्याकडून।

0: आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यात आपण अक्षरलेणी हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं, तर सादर करते योगीराज.

श्रोतो नमस्कार, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोतो वक्त या चित्रपटातलं हे गाणं आलिशान हवेली, सुंदर भारतीय बैठक आणि बलराज साहनी आपल्या पत्नीला उद्देशून म्हणत असलेले हे गाणं, ही रचना, हे गीत अचला सचदेव यांनीही आपल्या स्त्री सुलभ हावभावांनी गाण्यामध्ये रंग भरलेला आहे। ऐकूयात मन्नाडे आणि सहकरांच्या स्वरात साहिर यांची रचना, संगीत निर्णय रवी यांचं।

0: हालत है हसी और मैं जवान, खुशको कुर्बान मेरी जान मेरी जान।
1: सदैव कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात 1956 साली प्रदर्शित झालेल्या हलाकू या चित्रपटातील रचना अजित आणि मीना कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचे संगीत तत्कालीन लोकप्रिय संगीतकार जोडी शंकर जयकिशन यांनी दिले आहे। ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील रचना।

अक्षदेव काही चित्रपट तुमच्या स्मरणात कायम राहतात. दिवंगत अभिनेत्री संध्या यांच्या अभिनयाने सजलेला मदन मोहन या प्रतिभावान संगीतकाराने संगीतबद्ध केलेला आणि गाणे सरस्वती लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजानं या रहस्याला एक गहिरेपणा देणारा ओ कोण थी हा चित्रपट. संध्या या गुढ महिलेशी डॉक्टर आनंद यांची ओळख होते आणि त्यानंतर घडत जाणाऱ्या अतर्क्य घटनांवर हा चित्रपट बेतला होता. आजही या चित्रपटातील काही लोकप्रिय रचना आणि साधना यांचा सुंदर चेहरा हे समीकरण अनुभव फारच वेगळा अनुभव ठरतो. ऐकूयात ओ कोण थी या चित्रपटातील रचना.

कृष्णधवल जमाना हा अनेक सर्वोत्कृष्ट कलाकृतींना जन्म देणारा ठरला. कृष्णधवल काळ गाजवणारे चित्रपट आजही पाहताना त्या काळची आठवण देतात, त्यापैकीच मिस्टर अँड मिसेस 55 हा चित्रपट. चित्रपटाचं दिग्दर्शन गुरुदत्त यांचं होतं. गुरुदत्त आणि मधुबाला ही जुळी या चित्रपटात खूप गाजली होती. ऐकूयात मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातील रचना.

0: होती।
1: श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आन या चित्रपटातील रचना। आन या चित्रपटातही दिलीप कुमार आणि निमी यांची जोडी होती। अश्वारोहणाच्या स्पर्धेमध्ये नायक राजाला हरवतो आणि त्याच्या राजकुमारीचं नायक जय टिळकवर प्रेम निर्माण होतं। नायक हा गरिबांचा कैवारी असतो। जगभरामध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता। या चित्रपटामध्ये निम्मीचा मृत्यू झालेला दाखवला आहे आणि ती तेव्हाची गाजलेली नायिका होती। निर्माता दिग्दर्शकांनी तिच्या भूमिकेची लांबी वाढवूनच हा चित्रपट प्रदर्शित केला होता। लता दीदींनी आणि समशाद बेगम यांनी गायलेलं खेलो रंग हमारे संग हे गाणं खूप गाजलं होतं। ऐकूयात आन या चित्रपटातील रचना।

श्रोतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमानंतर ऐकूया दामिनी या चित्रपटातील रचना. दामिनी हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ऋषी कपूर, रोहिणी हट्टंगडी, अमरीश पुरी यासारख्या दिग्गज कलावंतांनी या चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र यात विशेष लक्षात राहिलेला संवाद होता तो सनी देओल यांचा. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजातील एक रचना आता आपण ऐकूयात. चित्रपट दामिनी.

शक्यतो कार्यक्रमाचे अंतर ऐकूयात डर या चित्रपटातील रचना. डर हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान यांनी उत्तम नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटातील जादू तेरी नजर आणि तू मेरे सामने ही दोन्ही गाणी खूप लोकप्रिय ठरली. ऐकूयात डर या चित्रपटातील गीत.

अक्षतेव राजकपूर दिग्दर्शित 1955 साली प्रदर्शित झालेला श्री 420 या चित्रपटात नरगिस आणि राज यांच्याच प्रमुख भूमिका होत्या. झगमगाटी दुनियेकडे आकर्षला गेलेला आणि चटकन श्रीमंत होण्यासाठी धडपडणाऱ्या राजची व्यक्तिरेखा यामध्ये प्रमुख होती. पण चित्रपटामध्ये विशेषत्वाने लक्षात राहिला तो मेरा जूता है जपानी, मुडमुड के ना देख यासारख्या गीतांनी. यातील ललिता पवार यांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी आणि त्यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला.

शेतवाता आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात श्री 420 या चित्रपटातील शैलेंद्र यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं शंकर जयकिसन यांचं. बरं, तर शेतो या गीतरचनेबरोबरच आजचा गातार आहे मेरा.

0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत्र प्रसारित स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे। पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते। पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात। पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओली चिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे। कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय। पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ। रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो। पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते। पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते। त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय। या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं। पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते, वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं। रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदानं शहारून उमळण्यास सज्ज झालीय। फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे। सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे। पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं। या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय। यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते। पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय। पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते। हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे। पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो। या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय। साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो। बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई,

पाहू सरिमझिम पडतो बाई। समारोपाच्या या काव्य पंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय। पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय। झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत। वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो। आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय। पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते। रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस। ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो।

0: श्रोतो हो आत्ताचं पण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतो आता आपण स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम ऐकलात. स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
2: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार? हो. 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया? नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आणखी नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी. मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी. मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
1: श्रोता ऐकूयात एक लता मंगेशकर यांच्या सुरातील कवीवर बाब बोरकर यांची गीतरचना. संगीत डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं, तर स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

शेवटी आता आपण लता मंगेशकर यांच्या सुरातील कविवर्य बाब बोरकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. या गीतरचनेवरच मिश्र संयचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी बीड केंद्र दुपारचे ठीक 12 वाजतायत. श्रोत सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. खरंही येतंय, कारण न्यायासाठी लागणारा वेळ, त्यातली गुंतागुंत, कायदे, त्याचा केला जाणारा वापर, हे सगळं दुरून बघायलाही अवघड आहे. अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास दिला जातो आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं फसवणूक सुद्धा होते. आपल्याला कायद्याची थोडी जरी माहिती असेल तर आपण आपला बचाव करू शकतो, आपल्या लढ्यासाठी उभं राहू शकतो. थोडीशी जागरूकता मग कायदा आपल्यासाठी आहेच. या सगळ्या कायद्यांची माहिती व्हावी म्हणून आकाशवाणी सांगलीची ही मालिका बोल कायद्याचे. या मालिकेचं लेखन केलं आहे LLM असणाऱ्या आणि गेली 30 वर्षांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी. आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग पहिला.

स्नेहलनी आज सुद्धा भीत भीत फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवलं. तिला या गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला लागून चांगले 7-8 महिने झाले होते. त्यांच्या सुपरवायझर बाई ज्या होत्या त्या खूप समजूतदार होत्या. मोहितेबाई काम समजावून सांगायच्या. स्नेहलचं जे काम होतं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाची स्नेहलला गरज होती. पहिल्यांदा स्नेहलनी रेडीमेड कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली होती. ती कटिंग सेक्शनची सुपरवायझर होती. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स होते. कटिंग सेक्शनमध्ये मोठ्या मोठ्या अद्ययावत मशिनरीच्या मदतीने एकाच वेळी 500 शर्ट्सचे कटिंग केले जाई. एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या कापडापासून निरनिराळ्या मापांमध्ये शर्ट कटिंग केले जात. या सेक्शनमधून मग माल शिलाई सेक्शनला पोहोचवला जाई. तिथून पुढे कॉलर बटन सेक्शनला, नंतर पॅकिंग सेक्शनला. असे तिचे काम होते. स्नेहलचे काम कटिंग सेक्शनमध्ये होते खरे, पण दररोज ठराविक वेळी कटिंग संपल्यानंतर मोहिते

बाई ज्या हेड सुपरवायझर होत्या त्या कटिंग सेक्शनला भेट देत आणि मालाला त्यांच्या सहीने शिलाई सेक्शनला पाठवत. सर्व सेक्शन्सच्या सुपरवायझर्सना त्यांनी दिलेले काम आणि त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा शिरस्ता होता. स्नेहलच्या कामावर मोहितेबाई खुश होत्या. स्नेहल नोकरीला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच मोहितेबाईंचे प्रमोशन मॅनेजर म्हणून झालं आणि फॅक्टरी युनिटची मोठी जबाबदारी व व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर पडलं. मोहितेबाईंच्या जागी आता सरपोतदार साहेब रुजू झाले आणि हे सरपोतदार सर्व सेक्शन्समध्ये जाऊन मालावर कामावर लक्ष ठेवायचे. फॅक्टरी मोठी होती, माल परदेशी पाठवला जाई अशा या फॅक्टरीच्या कामामध्ये जवळपास 100 कामगार व कर्मचारी होते. स्नेहलला मोहितेबाईंच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कामात कोणतीच अडचण आली नव्हती. कटिंगमध्ये काहीच चुका होत नव्हत्या. कामाची घडी उत्तम बसली होती. सरपोतदार पूर्वी व्यवस्थापन विभागात होते. ते 11:30-12 सुमारास कटिंग सेक्शनला येऊ लागले. प्रथम सरपोतदारांचं वागणं स्नेहलला विचित्र वाटलं. त्यांचं सारखं तिच्याशी बोलणं, तिच्या अगदी लक्षात यावं असं कामगारांना उगीच रागवणं प्रथम स्नेहलला फक्त विचित्र वाटलं. पण मग त्यांचं वागणं बोलणं हे चमत्कारिक नाही तर लगटखोर वाटू लागलं. स्नेहलच्या अगदी जवळ येऊन उभं राहणं, उगीच स्नेहल मॅडमना विचारा, त्या तुमच्या सुपरवायझर आहेत, मी नाही म्हणत उगीच टाळी द्या म्हणत हात पुढे करणं, अर्थात स्नेहलने अशा प्रत्येक प्रसंगात स्वतः दूर सरकत प्रसंग हाताळले होते. पण रोज रोज डोक्यातून आता सणक जायची तिच्या. मोहितेबाईंनी तिला फॅक्टरीमध्ये पॉश ऍक्ट प्रमाणे फॅक्टरीमधील इंटरनल कमिटीबाबत सांगितलं होतं. कमिटी मेंबर्सची माहितीही दिली होती. तसंच कोणी त्रास दिला तर कमिटीकडे अर्ज करण्याबद्दलही बोलली होती. सरपोतदार स्नेहलला स्पर्श करत नव्हता. अगदी जवळ उभे राहून मशिनरीच्या आवाजात ऐकू येणार नाही म्हणून अगदी वाकून तिच्या कानाजवळ बोलायचा. अगदी किळसवाणं वाटायचं. पण कामाचं सांगण्यासाठी कटिंग हॉलच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणंही स्नेहलला आवडलं नसतं. कारण मग सरपोतदार चला चला चला चला चहा घेऊया म्हणत अगदी तिच्या खांद्याला सुद्धा स्पर्श करतील की काय असं स्नेहलला वाटू लागलं. एकूणच काय सरपोतदारांबद्दल आता तक्रार करावी लागणार इंटरनल कमिटीकडे असं स्नेहलला वाटू लागलं होतं. मागच्या आठवड्यात तर सरपोतदारांनी कहरच केला. रामदेव पाटील यांनी कटिंग सेक्शनमध्ये त्यांना नातू झाला म्हणून पेढे वाटले. सरपोतदारांनी चक्क स्नेहलला पेढा द्यायचा म्हणून अगदी तो भरवण्यासाठीच जणू हात स्नेहलच्या तोंडाकडे नेला. स्नेहल चटकन मागे सरकली. तसे सरपोतदार हसत हसत म्हणाले, काय मॅडम तोंड गोड करणार नाही, कामगार असले म्हणून काय झालं, त्यांना नातू झालाय. कसा तरी हातात पेढा घेऊन स्नेहलनी तो प्रसंग निभावून नेला. पण दुसऱ्या दिवशी तिने मोहितेबाईंची गाठ घेण्याचं पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर स्नेहलने डबा काढलाच नाही. ती कटिंग विभागातून बाहेर पडली आणि पहिल्या मजल्यावरच्या मॅनेजरच्या केबिन बाहेर पोहोचली. तिला वाटलं होतं मोहितेबाई डबा खात असतील. त्यांचा डबा खाऊन झाला की 5 मिनिटे त्यांना भेटायचं आणि आपल्या विभागाकडे जायचं. पण दारातल्या रामा शिपाईनं मोहितेबाईंच्या केबिनकडे बोट करत सांगितलं, आत आयशी कमिटीची मीटिंग भरली आहे, संपत आली आहे, मी चहा घेऊन येतो, तोवर बसा तुम्ही बाहेरच्या खोलीत. केबिनच्या बाहेर बाके होती. केबिनच्या दाराकडे तोंड करून असणाऱ्या बाकावर स्नेहल बसली आणि वाट पाहू लागली. 5-1 मिनिटातच तिथे सरपोतदार आले. रामा चहा आणायला कॅन्टीनला गेला होता. स्नेहलनी आपले लक्ष नाही असे भासवत मोबाईलच्या स्क्रीनकडे ती पाहू लागली. काय स्नेहल मॅडम, तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? स्नेहलने आता नाईलाजाने वर पाहिलं. सरपोतदार हाताच्या अंतरावर उभे होते. काय? असे स्नेहलने विचारलं. काय म्हणजे तुम्ही मोहिते मॅडमकडे कशा काय? कटिंग सेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झालाय तर माझ्याकडे यायचं नाही का? मला न सांगता तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? नाही, कटिंग सेक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मोहितेबाईंची माझी ओळख आहे ना म्हणून आले आहे. अगदी शांत स्वरात स्नेहलने उत्तर दिलं आणि परत मोबाईलकडे पाहू लागले. असं असं म्हणत सरपोतदार तिच्या शेजारीच बाकावर बसले. स्नेहल बाकावर उजवीकडे सरकली तसे सरपोतदार तिच्या दिशेने अजूनच सरकले. आता स्नेहलला त्यांचा भलताच राग येऊ लागला. ती उठून समोरच्या बाकावर जाऊन बसली. तसे सरपोतदार आपल्या मांड्यांवर कोपरे रोवत पुढे वाकीत म्हणाले, काय माझ्या अंगाला काही काटे आहेत? अहो बाक बसण्यासाठीच आहेत. स्नेहलनी त्यांच्या या वाक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फोनवर नजर खेळवली. पण सरपोतदारांचा पारा आता चढला होता. ते आता तिच्या बाकाजवळ येऊन उभेच राहिले. काय

मॅडम, तुम्ही आता बोलतही नाही, काय झालं इतकं? तेवढ्यात रामा शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला आणि केबिनचे दार ढकलून आत गेला. जाता जाता पुटपुटला. सरपोतदार सुधारणार नाही. सरपोतदारांचं लक्ष स्नेहलच्या चेहऱ्यावर खेळलं होतं, त्यामुळे त्यांना रामाचे पुटपुटणे ऐकू आलं नसावं, पण स्नेहलच्या कानावर ते पडलं. शेवटी स्नेहल काही उत्तर देत नाही हे पाहून सरपोतदार दारापुढूनच येरजारा घालू लागले. 5-6 मिनिटांनी मोहितेबाईंच्या केबिनमधून आयसी कमिटीचे मेंबर बाहेर पडले आणि रामानी सांगितलं असावं म्हणून मोहिते मॅडमनी स्नेहलला आत बोलावलं. थांबा, माझी कामं खोळंबलीत, मी भेटतो आधी, म्हणत सरपोतदार केबिनचा दरवाजा ढकलून आत निघून गेले. स्नेहल परत बाकावर बसली. 5-7 मिनिटे झाली, अगदी फणकाऱ्यातच सरपोतदार केबिनच्या बाहेर आले आणि निघून गेले. स्नेहल उठून केबिनमध्ये गेली. तशा मोहितेबाई हसून म्हणाल्या, बैस, बोल, माझी आठवण झाली तुला? त्यांच्याकडे स्मित करीत स्नेहल त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. हां, सांग आता. स्नेहलनी सरपोतदारांबद्दल सांगायला सुरुवात केली. तशा तिला थांबवत त्या म्हणाल्या, अगं, तू सरपोतदारांकडून नुसते पैसे घेतलेस का? नाही, स्नेहल म्हणाले. अगं, ते आत्ताच मला सांगून गेले की तू हात उसने पैसे घेतलेस आणि मागितले तर काही बाई त्यांच्याबद्दल गीताजवळ बोललीस म्हणे. मॅडम, मी गीताजवळ जे बोलले ना ते सर्व घडलंच आहे, पण मॅडम, मी आणि माझा नवरा दोघे कमावतो, मी कशाला सरपोतदारांकडून पैसे उसने घेईन? अगदी अडचण असती तर फॅक्टरीमधून ॲडव्हान्सच घेतला असता मी. त्यांच्याकडून पैसे मी घेतलेले नाहीत. अगं, ते म्हणतात की मदनेंच्या समोर 10,000 दिले म्हणून. तेवढ्यात रामा शिपाई दार ढकलून आत आला. त्याच्या कानी हे वाक्य पडलं. मॅडम, देसाई साहेब निघालत असा निरोप द्या बोलले. ठीक आहे मॅडम, मला काही सांगायचंय. बोलू का? हां, बोल की. कशाबद्दल? सरपोतदाराबद्दल. मोहितेबाईंनी आता पूर्ण लक्ष रामाकडे दिलं. मॅडम, ते साहेब काही सुधारणार नाहीत बघा. 2011-12 त्या प्रिया मॅडम इथं काम करायच्या बघा, त्यांना असाच त्रास दिला त्यावेळेला. त्यावेळेला कुठली आयशी कमिटी बिमिटी नव्हती ना. खालच्या बेसमेंटमध्ये प्रिया मॅडमला एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता या माणसानं. नंतर या विषयावर पडदा पडावा म्हणून मग उसने पैशाचं नाटक केलं. त्यावेळेला या मदनेची साक्ष काढली होती आणि प्रकरण बोर्डापर्यंत गेलंच नाही. प्रिया मॅडमनी नोकरीच सोडली. मोहितेबाईंनी स्नेहलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मोहिते मॅडम, परवा तो पेढ्याचा प्रसंग झाला तेव्हापासून सरपोतदार पार बिथरल्यागत करत आहेत. मगाशी बाहेरही खूप वेगळं बोलत होते, स्नेहल म्हणाली. रामा, बाहेरच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज सेव्ह करून पेन ड्राईव्हर द्यायला सांग मानेना, मोहितेबाई म्हणाल्या. रामा शिपाई बाहेर गेला आणि मोहितेबाई म्हणाल्या, उद्या परवा सरपोतदार रजेवर दिसतोय. येत्या सोमवारी ॲडव्होकेट वर्षा जाधव आपल्या फॅक्टरीला भेट देणार आहेत. त्या आल्या नव्हत्या का मागे? तू गेली होतीस ना त्यांच्या व्याख्यानाला? पॉश ॲक्टवरती त्या व्याख्यान देतात ना. त्या येतात आपल्याकडे 4-5 महिन्यातून एकदा. त्या सोमवारी येतील. कामगारांसाठी लेक्चर आयोजित केले त्यांचं. त्यानंतर माझ्याकडे येतील चहाला. डायरेक्टर वेद पाठक साहेबही येतील त्या दिवशी कार्यक्रमाला. तेही असतील इथं. तू 3:30 ये, आपण सरपोतदाराला बोलावू आणि काय होते ते पाहू. स्नेहल कटिंग विभागाला परतली. डबा खाल्लाच नाही, तसाच घरी गेला न खाता. दुसऱ्या दिवशी मदने आले 11:30-12 सरपोतदारांच्या जागी नेहमीप्रमाणे सर्व पाहिले तपासले आणि स्नेहल शेजारी येऊन उभे राहिले. ते म्हणाले, काय हो मॅडम, तुम्ही सरपोतदारासारख्या चांगल्या माणसाबद्दल काय पण उठवताय? हे काय तुमचं घर आहे? फॅक्टरीत कामगार येणार जाणार, सुपरवायझर येणार जाणार, उभे राहणार, एकमेकांशी संवादही करणार, काहीतरी बदनामीचं बोलणं बरं नाही. स्नेहल खुर्चीतून उठली आणि निघून कामगारांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तसे मदने तिथून निघून गेले. सोमवारी रामा शिपाई 3:15 कटिंग विभागात आला. वरती बोलावलंय तुम्हाला, घाबरू नका, काय ते सांगा त्या वकील मॅडम पुढं. HR नागार्जुन मॅडम पण आल्यात आणि वेद पाठक सर पण आलेत. या लवकर. स्नेहलनी आवश्यक त्या सूचना कामगारांना दिल्या आणि तिने मोहितेबाईंचे केबिन गाठलं. केबिनमध्ये ॲडव्होकेट वर्षा जाधव, त्यांचे असिस्टंट पंकज, वेद पाठक साहेब, नागार्जुन मॅडम, मोहिते मॅडम आणि सरपोतदार सर्व टेबलाभोवती बसले होते. ये ये, मोहिते मॅडमनी स्नेहलला बोलवले आणि खुर्चीकडे बोट करत बसायला सांगितलं. यांना ओळखतेस ना, या जाधव मॅडम, पॉश ॲक्टबद्दल लेक्चर देतात ना आपल्या फॅक्टरीत. स्नेहलने सर्वांकडे स्मितहास्य करीत नमस्कार केला आणि बोट केलेल्या खुर्चीत बसली. ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या, सरपोतदार, तुमच्याबद्दल तक्रार आहे या स्नेहल मॅडमची. कसली तक्रार? सरपोत

दाराने गंभीर आवाजात विचारलं, तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागत नाही असे काहीतरी सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरे? ऍडव्होकेट मॅडम म्हणाल्या. सरपोतदारांनी स्नेहलकडे पाहिलं आणि रागानं म्हणाले, मग करा तक्रार इंटरनल कमिटीकडं. विना पुरावा विना सत्यता कोण विश्वास ठेवणार? मला ह्यासाठीच बोलवलं इथे. सरपोतदारांनी मोहितेबाईकडे पाहत सवाल केला. जरा थांबा, नागार्जुन मॅडम म्हणाल्या, तुम्ही मोहितेनं सांगितलं की तुम्ही उसने पैसे दिले स्नेहलला आणि ती ते परत करू इच्छित नाही म्हणून तुमच्यावर चिखलफेक करते आहे. हो, असेच काहीसं घडलंय मॅडम. सरपोतदार आता नागार्जुन मॅडमकडे आशेने पाहत म्हणाले, काय पुरावा साक्ष आहे का याची? नागार्जुन मॅडमने विचारलं. आहे ना, मदनेच्या समोरच दिलेत पैसे, 2 महिन्यात परत द्यायचे होते, अजून दिले नाही त्यांनी. मदत करून निष्कारण त्रास करून घेतला मी. सरपोतदार सर्वांकडे पाहत म्हणाले, ठीक आहे, वेद पाठक बोलले. त्यांनी रामा शिपाईला हाक मारली, जा खाली आणि मदनेला प्रशासनातून घेऊन ये तुझ्या बरोबर. बरं साहेब, असं म्हणत रामा शिपाई मदनेकडे गेला. तुम्हाला वेद पाठक साहेबांनी मोहितेबाईंच्या ऑफिसला लगेच बोलवलंय, असे म्हणत रामा शिपाई परत फिरला. 5-7 मिनिटात मोहिते मॅडमचे केबिनचे दार उघडले आणि मदने आत आले. बसा मदने, वेद पाठक म्हणाले. सर्वांना नमस्कार करत मदने सरपोतदारांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसले. ऍडव्होकेट मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मदने साहेब, सरपोतदार म्हणतात की त्यांनी स्नेहल मॅडमना तुमच्या समक्ष पैसे दिले, खरं आहे? होय मॅडम, खरं आहे. किती पैसे दिले? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी चतुराई दाखवली. मी मोजले नाहीत मॅडम, माझ्या समोर पैसे दिले ते खरं. तुमच्या अंदाजे किती असतील? वर्षा मॅडमनी आणि एक प्रश्न टाकला. 10,000 तरी असावेत मॅडम, मदने शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे बघत बोलले. ठीक आहे, म्हणजे नक्की आकडा तुम्हाला माहिती नाही? वर्षा मॅडमनी वकिली प्रश्न विचारला. होय मॅडम, रक्कम नक्की माहिती नाही. किती कालावधीसाठी रक्कम उसनी दिली काही माहिती आहे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न केला. मदने काही उत्तर देईना. माहिती नाही का? वर्षा मॅडमनी पुन्हा विचारलं. होय मॅडम, मी फक्त तिथं होतो इतकंच. ठीक आहे, कधी दिले हे पैसे? काय लक्षात आहे वार तारीख? मॅडम, जून 24 दिले पैसे. नक्की ना? वर्षा मॅडमने विचारलं. मदनेनी हातांची चुळबुळ करीत हळू शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती भली मोठी आठी पाहून मदने पटकन म्हणाले, नाही नाही मॅडम, नक्की आठवलं. 24 जूनला नाही, 14 जूनला पैसे दिलेत. कुठे दिले पैसे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न विचारला. इथे कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये. मी होतो ना तिथे, माझ्या समोरच दिलेत. नागार्जुन मॅडमनी मोहिते मॅडमकडे पाहिलं आणि रामा शिपाईला हाक मारली, जा HR मधून रजेचे रजिस्टर घेऊन ये. मदनेना कळे ना सरपोतदारांचा चेहरा का काळवंडला ते. रजिस्टर घेऊन रामा शिपाई 5 मिनिटातच आला. नागार्जुन मॅडमनी रजिस्टरचे पान उघडले आणि ऍडव्होकेट जाधव मॅडमकडे रजिस्टर टेबलावरून सरकवले. मदने, आता वर्षा मॅडमच्या आवाजातले मारदव नाहीसे झालं होतं. अगदी गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, मदने, जून 12 ते जून 20 सरपोतदार रजेवर होते, मग तुमच्या समक्ष स्नेहलला पैसे तेही फॅक्टरीत कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये कसे देतील? संपूर्ण वातावरण केबिनमधले गंभीर बनले. इंटरनल कमिटीकडे तक्रार कर, असे सांगून ऍडव्होकेट जाधव आणि त्यांचे असिस्टंट पंकज निघून गेले. नागार्जुन मॅडमनी स्नेहलला त्यांच्याबरोबर नेले व लेखी तक्रार करायला मदत केली. थोड्याच दिवसात IT कमिटीने सरपोतदारांवर इन्क्वायरी लावली. फॅक्टरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेवणाच्या सुट्टीत बाकीच्या महिला कर्मचारी स्नेहलकडे आल्या आणि आपला पाठिंबा तिला दर्शवला. आता स्नेहल भीतीशिवाय ह्या कामामध्ये आनंदाने रुजू होती. मैत्रिणीनो, आजच्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेतली हे आता समजावून घेऊया. आज आपण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट म्हणजेच POSH ऍक्ट बद्दल माहिती घेतोय. मूळ कायदा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013 हा कायदा विशाखा गाईडलाईन्सच्या आधारे बनवण्यात आलाय. हा कायदा त्या सर्व महिलांना मदतीचा हात देतो ज्या लैंगिक छळाला सामोऱ्या जातात. हा कायदा कार्यक्षेत्र सरकारी असो वा खासगी, सर्व ठिकाणी लैंगिक छळाला आळा घालण्याकरिता सज्ज आहे. नोकरीचे कामाचे ठिकाण हे शिक्षणाचे क्षेत्र असो, हॉस्पिटल असो, अगदी वर्क फ्रॉम होम असो, कसल्याही कामाच्या ठिकाणी हा कायदा अंमलात आहे. या कायद्याखाली ज्या कामाच्या ठिकाणी 10 किंवा त्याहून

जास्त कर्मचारी काम करतात असणे अनिवार्य आहे. महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीडित कर्मचारी महिलेने अशी घटना घडल्यापासून 3 महिन्यात या कमिटीकडे लेखी तक्रार नोंदवणे जरुरीचे आहे. आयसी कमिटी सत्यतेची पडताळणी करून असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर इन्क्वायरी लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे व पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असते. आजच्या गोष्टीतील सेहनला ह्याच कायद्यान्वये न्याय मिळणार आहे.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळेभोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळेभोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची मैरप. काय लागते का ओळख? माझा रस्ता अडवून तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे बघतच बसले. चेहरा ओळखीचा वाटत होता आणि नव्हताही. तू सुचित्रास ना, आपट्यांची सुचित्रा. अगं तुझं लग्न केव्हा झालं? तिनं मला विचारलं आणि मी भानावर आले. गेल्या वर्षीच झालं माझं लग्न. हे सांगताना मी पुन्हा आठवायला लागले, ही कोण? आवाज ओळखीचा वाटतोय पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी. मी कोण आहे हे आता तरी आठवलं का? तिनं पुन्हा विचारलं थोडं हसून. हसताना तिच्या उजव्या गालाला खळी पडली आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी म्हणलं, तू सौदामिनी देशपांडेंची सून बरोबर? तुझं नाव शीतल. पण खरं सांगायचं तर आम्ही तुला शीतल म्हणून कधी ओळखतच नव्हतो. सौदामिनी बाईंची सून हीच तुझी खरी ओळख होती. मी हे सांगितलं आणि तिचा चेहरा जरासा पालटला. मग मीच पुन्हा म्हटलं, अगं पटकन तू ओळखूच येत नाहीयेस, खूप बदल झालाय तुझ्यात. तुझ्या पूर्वीच्या एक वेणीच्या जागी आता पोनीटेल आलंय, कपाळावर मॅचिंग टिकली आणि आता चक्क तू ड्रेस घालतेस. माझ्या या प्रश्नावर तिनं हसून मान डोलवली. तिचं ते मान डोलवणंही विलोभनीयच होतं. तिकडे बघत मी अभिप्राय दिला, ड्रेसमध्येही तू छानच दिसतेस हं. पण काय ग, सोलापूर सोडून तू इकडे कशी काय आलीस? तू माझ्याकडे ये ना गप्पा मारायला, मग कळेलच तुला सगळं. येईन की, कुठे राहतेस तू? इथून जवळच औदुंबर छाया म्हणून अपार्टमेंट आहे, तिथे सेकंड फ्लोअरवर मी राहते, फ्लॅट नंबर 7. गळ्यातल्या मंगळसूत्राची चाळा करत ती म्हणाली, म्हणजे अजून घटस्फोट झाला नाहीये तर? हे मनात आलं आणि माझं मन कळत न कळत सुखावलं. मी म्हटलं, येईन मी तुझ्याकडे. ह्या रविवारी येऊ? रविवारी होय. काय बरं आहे त्या दिवशी? असं म्हणून तिनं डोळे मिटून थोडा विचार केला. मग म्हणाली, ये रविवारी, तुझ्यासाठी मी वेळ मोकळा ठेवीन. खूप बिझी दिसतेस तू. हो तशी बिझीच असते मी. अगं मी इथल्या अर्बन बँकेत नोकरी करते. अरे वा छान. पण मग बँकेतून घरी आल्यावर तुला मोकळी कसं असेल? मोकळी कशी, खरं तर नसतेच मला. बँकेतून घरी आल्यावर एक तास मी विश्रांती घेते, नंतर ट्युशन्स. ट्युशन्स? 7वी 8वीची मुलं माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. सुचित्रा, अगं स्वतःला मी असं कशात ना कशात गुंतवून ठेवलंय. पण तू रविवारी येणार आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही. माझी काही किरकोळ कामं आहेत ती मी बाजूला ठेवीन, ये तू रविवारी. ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज दिसत होतं. ही इतकी कशी बदलली? पूर्वी अशी नव्हती. थोडीशी बावळट वाटणारी, कायम सासूच्या नजरेच्या धाकात असणारी, खाली मान घालून काम करणारी शीतल मला आठवली. कुठे ती शीतल आणि कुठे ही शीतल, दोघींमध्ये किती फरक. माझ्या असं मनात येत असतानाच मला बाय करून ती निघूनही गेली. मीही मग घरी आले. सासूबाई वाटच बघत होत्या, त्या जेवायच्या थांबल्या होत्या. मी मग घाईघाईनं पानं घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. उशीर झाला गं तुला, कोणी भेटलं होतं का मंडईत? सासूबाईंनी विचारलं आणि मी शीतल देशपांडे भेटल्याचं सांगून टाकलं. तिच्या घरी जाणार असल्याचंही सांगितलं. जेवण झाल्यावर पलंगावर जरा आडवी झाले वामकुक्षीसाठी, पण झोप कुठली यायला. उगीचच पूर्वीचे प्रसंग आठवायला लागले. देशपांड्यांचा वाडा डोळ्यासमोर नाचायला लागला. आमच्या घराच्या कोपऱ्यावर देशपांडे वकिलांचा वाडा होता. हो, वाडाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण बंगल्याचा आटोपशीरपणा त्यात मुळीच नव्हता. 5-6 भिराडांना सामावून घेतलेला तो वाडा जरा पसरलेलाच वाटायचा. वाडा जरी अस्ताव्यस्त असला तरी देशपांडे मंडळी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. जेवढ्यास तेवढं बोलणारी आणि एका कोशात राहणारी.

सौदामिनीबाई देशपांडे म्हणजे त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावरच सगळी माणसं नाचायची. आपण तेवढ्या शहाण्या आहोत आणि बाकीची माणसं मूर्ख आहेत असा भाव सौदामिनीबाईंच्या डोळ्यात कायम दिसायचा. आमचं त्यांच्याकडे जाणं येणं लग्नाकार्याच्या निमित्तानंच व्हायचं. त्यांच्याशी आमची मैत्री अशी नव्हतीच. माझी आत्या मात्र त्यांच्याकडे खूपदा जायची. त्यांचं काहीतरी नातं होतं म्हणे. आणि आत्यानंच आम्हाला एकदा सांगितलं की देशपांड्यांचा अजय लग्न करतोय म्हणून. ते ऐकून आई म्हणाली होती, हे स्थळ चांगलंच आहे पण कुणाला सुचवण्यात काही अर्थ नाही. काही दिवसांनी आम्हाला कळलं अजयचं लग्न ठरलं, म्हणजे त्यानं स्वतःचं स्वतःच ठरवलं. मुलगी कोकणातली रेवदंड्याची जोशी मास्तरांची पुष्पा. अजयच्या घराशेजारी तिचे मामा राहायचे. मामांकडे ती बऱ्याच वेळा यायची काही ना काही कारणानं. अजयनं तेव्हा तिला बघितलं होतं आणि एके दिवशी कोणाचाही विचार न घेता तिच्याशी लग्न ठरवून तो मोकळा झाला. लग्न ठरल्यावर तिचे मामा एकदा आमच्याकडे आले होते. जरा काळजीतच ते होते तेव्हा. ते देशपांड्यांच्या घरात आमच्या पुष्पाचा कसा निभाव लागणार, ती आहे बिचारी साधी भोळी. 10 माणसात वावरायची तिला सवय नाही. छक्के पंजे तिला माहीत नाहीत हो. आणि ही माणसं तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. आम्ही पुष्पाला खूप समजावून सांगितलं पण अजयशी लग्न करण्याचा तिचा निश्चय कायम आहे. काय करणार सांगा. मामा हताशपणे म्हणाले, नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं चांगलं. तुमची भाची बदलेल हळूहळू. तिला कळायला लागेल कोण माणूस कसा आहे ते. या शब्दात माझ्या आईनं त्यांना धीर दिला. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली गेली नाहीच. मी तिला पहिल्यांदा बघितलं ते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी. तेव्हा ती आवडली मला. तिच्या चेहऱ्यावर अजून बाल्यच रेंगाळत होतं. माझ्यापेक्षा ती फार तर 2-3 वर्षांनीच मोठी असेल. लग्नात तिचं नाव बदललं होतं, पुष्पा बदलून शीतल ठेवलं होतं. सगळेजण तिला शीतल म्हणत होते पण शीतलपेक्षा खरं तर हिला पुष्पा नावच जास्त शोभलं असतं. एखाद्या फुलासारखी आहे ही असंच तेव्हा वाटलं होतं मला. शीतल आता नाव घे छानसं. उखाण्यात सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे बरं का. सासू सासरे धीर नणंद या सगळ्यांची हौस शब्दात दिसू दे. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं. ती नाव घ्यायला उभी राहिली पण ते घेताना काहीतरी चुकली. उखाण्यातले शब्द उलटे सुलटे म्हटले गेले. त्यामुळे जमलेल्या बायका जराशा हसल्या. तेवढ्या सौदामिनीबाई तिथे येऊन म्हणाल्या, किती हा वेंधळेपणा, एवढा छोटासा उखाणा. पण तो घेताना सुद्धा चुकली ही. कमाल आहे. गांगरून गेल्यामुळे चुकली असेल, त्या गोष्टीला इतकं कशाला महत्त्व द्यायचं माझ्या मनात आलं. नंतर एकदा आम्ही तिला जेवायला बोलावलं होतं श्रावणातल्या शुक्रवारी. खरं तर आई तयारच नव्हती. ही बडी मंडळी, आपण बोलवायला जायचं आणि त्याने नाही म्हणायचं, आपला अपमान होईल. असे अपमान करण्यास सौदामिनीबाई ताठच आहेत. आज का ओळखतोय आपण त्यांना. आई पुन्हा पुन्हा असंच म्हणत होती पण मी हट्ट धरल्यामुळे तिला बोलावणं झालं. किती मोकळेपणानं बोलली ती आमच्याकडे. तिच्या गावाबद्दल, माहेरच्या माणसांबद्दल खूप सांगत होती ती. मी विचारलं, इथे कर्मायला लागलं का. त्यावर तिचा चेहरा एकदम उतरला आणि ती म्हणाली, इथलं वातावरण अजून अंगवळणी पडत नाही. इतकी कुठे कामाची सवय होती मला आणि इथे सारखंच काम करायला लागतं. आणि काम करताना माझ्या तर फार चुका होतात. काय होतं कोण जाणे. अगं पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांच्याच चुका होतात अशा. होईल हळूहळू तुला सवय, आई तिला म्हणाली. ते ऐकून ती खिन्नपणे हसली. आता जरा विषयांतर केलं पाहिजे असं मनात येऊन मी तिला विचारलं, तुला वाचनाची आवड आहे का ग. असली तर माझ्या लायब्ररीत नाव घाल, जवळच आहे लायब्ररी. आवड आहे की वाचायची, खूप चांगली चांगली पुस्तकं वाचलीत मी. आणि तुला सांगते, मला सुद्धा लिहायची आवड आहे. बऱ्याच कविता केल्या आहेत मी. माझ्या एका कवितेला बक्षीस सुद्धा मिळालं होतं. अरे वा, मग बक्षीस मिळालेली ती कविता ऐकव की आम्हाला, आवडेल आम्हाला ऐकायला. आम्ही आग्रह केला आणि तिनंही विशेष आढेवेढे न घेता कविता म्हणून दाखवली. माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, इथे वेदनांच्या वृक्षांचीच पाळंमुळं खोलं जाती. तिनं अशी सुरुवात केली आणि त्या कवितेत आम्ही अगदी गुंतत गेलो.

कविता संपल्यावर टाळ्या वाजवून आम्ही तिचं कौतुक केलं. तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी माझं असं कौतुक कुणीच करत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती गेल्यावर मी आईला म्हटलं, ही मुलगी काय वेंधळी वाटते का? वेंधळी काही वाटत नाही, पण जरा भाबडी मात्र वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना आई? हं. आणि मला असं वाटतं की देशपांड्यांच्या घरातल्या वातावरणाचं तिच्यावर दडपण येत असेल, त्यामुळेच तिच्या हातून चुका होत असतील. आईला माझं हे बोलणं पटलं. अर्थात हे फक्त माझं मत होतं, तिचा एवढा विचार बाकी कुणी करतच नसेल. कुणाशी काय बोलावं हे तिला कळतच नाही. बिराड करूंशी इतकं कशाला सलगीनं वागायचं? आणि कुठलं कामही नेटकेपणानं करणं तिला जमत नाही, असंच तिच्याविषयी वारंवार ऐकायला यायला लागलं. माझी आत्या एकदा म्हणाली, देशपांड्यांची सून अगदीच बावळट आहे हो. अहो, एकदा मी जेवायला त्यांच्याकडे गेले होते तर दोन पानं वाढताना गोंधळली. भाजी डाव्या हाताला आणि कोशिंबीर उजवीकडे वाढली. आता हे लक्षात ठेवणं फार काही अवघड आहे का? तिला साधी साडीसुद्धा नीट नेसता येत नाही असं सौदा मिनीबाई म्हणत होत्या. आत्यानं इतकं सांगितलं तरी माझं मन तिला बावळट म्हणायला तयार नव्हतं. पण माझ्या मताला फार किंमत नव्हती. देशपांड्यांच्या घरातली बाकी सगळी माणसं एका बाजूला आणि गरीब बिचारी भोळी बाबडी सून दुसऱ्या बाजूला होती. ती किती दिवस टिकाव धरू शकणार होती? प्रथम प्रथम ती अजयबरोबर बाहेर जाताना दिसायची, पण नंतर ते बंदच झालं. अजय दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसायला लागला. तेव्हा आमची सगळ्यांचीच मनं चरकली. आणि काही दिवसांनी कळलं की अजयच्या बायकोची रवानगी त्यांच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये झाली. तिथे ती एकटीच राहते, ह्या घरात राहायची तिची लायकी नाही असं सगळ्या देशपांड्यांचं मत आहे. बातमी सांगणाऱ्या माणसानं हे शेवटचं वाक्य जास्तच ठासून सांगितलं. देशपांडे बरोबरच वागले असंच त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. ही बातमी ऐकून आम्ही मात्र हळहळलो. मी म्हटलं, देशपांडे मंडळींनी मुद्दाम कट करून तिला हेतुपुरस्सर वाईट ठरवलं. बेताच्या बुद्धीचे असं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. मी अशी खूप बडबडले, पण तिचा किती वेळ विचार करणार? आम्हाला आमचे नेहमीचे उद्योग होतेच. दोन चार दिवसातच मी मनाच्या सांदी कोपऱ्यात तिला ठेवून दिलं, पण जपून ठेवलं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी देशपांड्यांच्या सुनेनं पुन्हा एकदा माझं मन हेलावून सोडलं. त्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा ती म्हणाली, अगं, तुमच्या इथल्या देशपांड्यांची सून आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहते. काय करणार गं देशपांडे, तरी अशी अर्धवट मुलगी गळ्यात पडली तरी बरं सोडून दिलं नाही. लागेल ते सगळं सामान सुमान तिला इथे आणून देतात, आपला स्वयंपाक करते आणि बसते. मी म्हटलं, मी तिला भेटायला जाऊ का? मला आवडेल तिच्याशी बोलायला. अगं, तू जाणार कशी? त्यांच्या ब्लॉकला नेहमी बाहेरून मोठं कुलूप असतं. मैत्रिणीनं अशी माहिती पुरवली आणि माझ्या मनात खोल खड्डा पडला. ती बिचारी कसा वेळ घालवत असेल कोण जाणे. कुठे बाहेर जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही, तुरुंगात असल्यासारखीच आहे ती. तिच्याविषयी मी असं बरंच बोलले. घरी गेल्यावर घरातल्या सगळ्यांना तिच्या एकांतवासाविषयी सांगितलं आणि तो विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांची बदली नगरला झाली, त्यामुळे सोलापूर सुटलं. तिकडच्या बातम्या कळेनाशा झाल्या. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आज अचानक शीतल भेटली, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही गोष्टींबद्दल मला उत्सुकता होती, त्यामुळे कधी एकदा रविवार येईल असं मला झालं होतं. शीतलकडे मी जेव्हा गेले तेव्हा ती माझीच वाट बघत असल्याचं जाणवलं. ती आवरून आटोपून बसली होती. लगेच कसा विषयाला हात घालायचा म्हणून आम्ही जरा इकडचं तिकडचं बोललो. फ्लॅट छान ठेवलायस, हे सिरॅमिक तूच बनवलंस का, असं काहीतरी मी तिला विचारलं आणि तिनंही माझ्या सासरच्या मंडळींची चौकशी केली. नंतर फ्रीजमधला आईस्क्रीम काढून माझ्यापुढे ठेवत ती म्हणाली, उन्हातून आली आहेस, आधी गार हो मग बोलू. आईस्क्रीम खाता खाता मी तिला विचारलं, काय गं शीतल, त्या फ्लॅटमधून तू बाहेर कशी पडलीस? तुला कोणी सांगितलं मी त्या फ्लॅटमध्ये होते ते? माझी मैत्रीण पौर्णिमा अत्रे समोरच राहायची ना. पौर्णिमा तुझी मैत्रीण होय? हो, पौर्णिमा माझी अगदी जवळची मैत्रीण. एके दिवशी तिच्याकडे मी गेले होते तेव्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. शीतल, मला सांग,

त्या बंद फ्लॅटमध्ये तू वेळ कसा घालवायचीस? वेळ जायचाच नाही ना, आणि कामही काही नसायचं, माझा एकटीच असतं स्वयंपाक. माझ्या अंगावर कल्पनेनंच काटा येतोय. किती वर्ष राहिलीस ग तू तिथे अशी? 3 वर्ष. बापरे, 3 वर्ष राहिलीस तू तिथे? हो ना. तुला सांगते सुचित्रा, तेव्हा मला इतका नर्व्हसनेस आला होता ना, सारखंच रडायला यायचं. असं वाटायचं हा फ्लॅट म्हणजे एक मोठी शिळा आहे आणि त्या शिळेत आपण बंद झालोय, आपली अहिल्या झाली आहे. ह्या विचारांमुळे मन अस्वस्थ व्हायचं. पण नंतर मात्र मी जरा सावरले. मला माझी पूर्वीची मैत्रीण भेटली, तिच्यामुळे वेळ चांगला जायला लागला. तुझी पूर्वीची मैत्रीण? पण फ्लॅटला बाहेरून कुलूप असायचं ना. मैत्रीण म्हणजे कविता ग. एके दिवशी माझ्या मनातून ती उसळी मारून वर आली आणि कागदावर उतरली. मग मला सारख्याच कविता सुचायला लागल्या. लगेच मी त्या लिहून काढायला लागले. कागद पेन होतं म्हणायचं तुझ्याकडे? हो, माझी वही माझ्याबरोबर मला सोबत करायला आली होती. तर काय सांगत होते, त्या 3 वर्षात मी खूप कविता केल्या. एक कविता तर मी मलाच उद्देशून लिहिली, तिचा सारांश तुला सांगते. हे अहिल्ये, किती काळ तू अशी शिळेत पडून राहणार? शिळेतून बाहेर यायचं असलं तर तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत. तूच तुझा उद्धार करायला हवास. दुसरं कोणीतरी येईल आणि इथून आपल्याला सोडवेल अशी स्वप्न तू पाहू नकोस. तुझ्यातल्या रामाचा म्हणजेच तुझ्यातल्या शक्तीचा तू शोध घे आणि तूच तुझा उद्धार कर. तिनं सांगितलेला हा कवितेचा सारांश ऐकून मी तर भारावून गेले. ही कविता मी लिहिली आणि माझ्यात एकदम शक्ती आली. आपण का म्हणून इथे असं खितपत पडायचं, आपलं आयुष्य वाया घालवायचं? अजयला राहायचं नसेल आपल्याबरोबर तर नको राहू दे. आपण स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकतो. इथून बाहेर पडायचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. असंच माझ्यासारखं मनात यायला लागलं. काय करावं, कसं करावं, विचार करून करून माझं डोकं बधीर झालं. मग तुला मार्ग कसा सापडला? इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात ना, मला त्याचंच प्रत्यंतर आलं. एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी उभी राहून विचार करत होते, तेवढ्यात मला एक मुलगी दिसली. मी टाळ्या वाजवून तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, पौर्णिमा आत्रे. ती मुलगी म्हणजे, पौर्णिमा आत्रे? अगो बाई, हो ना, पुढे ऐक. नंतर मी तिला विचारलं, तू कुठे चालली आहेस? कॉम्प्युटरच्या क्लासला. रोज ह्याच वेळी जातेस का? हो. उद्या तुला मी एक चिठ्ठी देईन, ती माझ्या मामांना नेऊन देशील का? त्यांचा पत्ता मी तुला सांगते. मी तिला असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही, नुसतंच माझ्याकडे बघत बसली. मग मीच तिला पुन्हा म्हटलं, आत्ता तुला क्लासला जायचं आहे, पण उद्या जरा लवकर तू इथे खिडकीजवळ ये, मी तुला खरी हकीकत सांगीन. मग तूच ठरव मला मदत करायची का नाही ते. मग दुसऱ्या दिवशी आली का ग ती खिडकीजवळ? नाही. पुढे 4-5 दिवस ती मला दिसलीच नाही. पण नंतर मात्र एके दिवशी आली, पण खूप घाबरलेली वाटत होती ती. ती म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांग, तुझ्याशी मी जास्त वेळ बोलत थांबले तर माझी आई मला रागावेल. मग तुला प्रश्नच पडला असेल ना आता काय करावं असा? नाही, प्रश्न नाही पडला, कारण मी सगळी तयारी ठेवलीच होती. मी तिला म्हटलं, आपण जास्त काही बोलायलाच नको, माझी सगळी हकीकत लिहिलेला हा कागद मी तुला देते, सावकाशीनं तो तू वाच आणि मामांना नेऊन दे. आणि असं सगळं होऊन तुझ्या मामांना तू कुठे आहेस हे समजलं तर. पण काय ग, त्याआधी मामांनी तुझी चौकशी केली नव्हती का? नाही ना, आमचं लग्न झाल्यापासून मामांचे आणि देशपांड्यांचे संबंधच तुटले होते. मामा कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मीही मामांकडे कधी जायची नाही, म्हणजे मला तशी परवानगीच नव्हती. बरं, ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामाने काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंगातच व्हायची, पण आम्हीच नको म्हटलं. पुढे काय झालं? मी मग माहेरी रेवदंड्याला आले. माझं अशा तऱ्हेचं वागणं माझ्या आई वडिलांना आवडलंच नव्हतं, ते मलाच रागवायला लागले. पण मी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हटलं, मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही. मी B.Com पूर्ण करीन, मग मला कुठेतरी नोकरी लागेल. मग तुला ही जी नोकरी मिळाली आहे ती माझ्या काकांच्या ओळखीनं.

0: अगं हा फ्लॅट सुद्धा काकांचाच आहे. काही दिवसांनी बँकेकडून लोन काढून मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तिकडचं कोणी भेटलं होतं का? अजयच भेटला होता 2 महिन्यापूर्वी. ते कसं काय, काही कामानिमित्त पुण्याला तो आला होता तेव्हा अचानक समोर आला. माझी चक्क माफी मागितली त्यानं. पुन्हा सोलापूरला चल, आपण वेगळं राहू असं म्हणाला तो. त्याची ती मैत्रिणही त्याला सोडून गेल्याचं त्यानं सांगितलं. म्हणूनही त्याला उपरती झाली असेल. मग तू काय म्हणालीस? मी सोलापूरला जायला सरळच नकार दिला. त्याला म्हटलं तूच इकडे ये, तुला काय इथेही सर्व्हिस मिळेल. पण सोलापूर सोडायला तो तयार नसेल ना. तसं काही नाही, बघतो म्हणाला. शीतल, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं तेव्हा तू धाडस दाखवलंस म्हणूनच पुढचं सगळं जमलं, नाहीतर किती दिवस त्या फ्लॅटमध्ये खितपत पडली असतीस कोण जाणे. माझ्या या बोलण्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मीच पुन्हा म्हटलं निघते आता. ती फाटकापर्यंत मला पोचवायला आली. थोडं पुढे गेल्यावर मी मागे वळून बघितलं. ती अजून तिथेच उभी होती. तिच्यात मला अहिल्याही दिसत होती आणि रामही दिसत होता.
1: तिच्यातला राम, शुभदा साने यांची कथा आपण ऐकली.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, किंवा akashvani@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. ठीक, 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी समाचार.

आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज। गृहमंत्री अमित शाह

0: इतनी जल्दी गाना खत्म हो गया जो अच्छे गाने होते हैं उनके।
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफे निरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे।

क्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आला आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषीबाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक घेतली. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे. रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील. तसंच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे.

0: यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. जून 2025 मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथीराज यांना अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दिख रहा है. गाइड से एक चीज याद आ गई. आज गाइड फिल्म में एक बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले एक व्यक्ति का जन्मदिन है. मार्को की भूमिका निभाई थी. उनकी याद का दिन आज है. कौन है वो कलाकार ये बताइएगा. योगेश के बोल आ रहे हैं. अब जाहिर है कि सवाल ये तो नहीं होगा. इस गाने के संगीतकार बताइए.

Aika.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट

0: आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे. त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे. हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते म्हणाले. समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहारी मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ

0: चेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया इफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी ट्रिसा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पाअंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्यलेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन मिळावं, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार आणि काळाशी संवाद साधणारं नवं साहित्य मिळावं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असं दामले यांनी सांगितलं. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 8591706887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: विविध भारती पर आप मंच है गीत कार्यक्रम सुन रहे हैं और जी हाँ, बिल्कुल सही झलक सुनाई दी आपको. यही गाना आगे बजने वाला है, लेकिन पहले उन श्रोताओं के नाम तो आपको बता दें जिनकी चिट्ठियां हमें मिली हैं. पुणे से पंकज वडोदे, आर्या, प्रियंका, वीटी वडोदे और चंद्र प्रभा वडोदे. और ये चिट्ठी अलंकार मार्केट देवा से मकबूल हुसैन बोहरा, मुस्तफा हुसैन और नजमुद्दीन की है. बाबू रामानंद, बीना आनंद और खुशी आनंद ने नंदग्राम गाजियाबाद से हमें खत लिखा है. रामगंज खंडवा से विजय महोबिया, कविता महोबिया और प्यारे बाबू. और गोल बाजार बक्सर से श्रद्धानंद आर्य, अभयानंद आर्य, परमानंद आर्य, पंकज और प्रमोद, आनंद रत्नानी, अजय, रेखा रत्नानी, अभय, भाग्या और मीरा रत्नानी ने नर्मदापुरम से इस गाने की फरमाइश भेजी. सुनते हैं हीरांझा फिल्म का गाना.

0: हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात एक अशी व्यक्ती आली आहे जिची पर्सनॅलिटी एकदम धडाडीची आहे, एकदम निर्भीड आहे आणि जिचं देशावर जीवापाड प्रेमही आहे. अशी सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच अतिशय मन मोकळेपणाने बोलणारी आपली रिद्धिका ताई. आणि आज आपण तिच्या जिद्दीबद्दल, आयुष्याबद्दल, तिच्या सब लेफ्टनंट होण्याच्या विल पॉवरबद्दल खूप गप्पा मारायच्यात आणि या करिअर पाथ विषयी सविस्तर डिस्कशन पण करायचं. सो ताई, वेलकम टू युववाणी आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण सध्या तू 6 महिन्यांचं नेव्हीचं ट्रेनिंग पूर्ण करून आली आहेस आणि खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ती. तू काय सांगशील आम्हाला या सगळ्या जर्नीबद्दल? काय काय गोष्टी फेस केल्यास तू, काय काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्यास?
1: जी प्रोसिजर असते मला जर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं असेल तर बेसिक तुमची रिक्वायरमेंट जी आहे, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं. प्लस जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नसाल तर तुम्ही MBA, MSc जरी असाल तरी तुम्हाला एंट्रीज मिळू शकतात, पण एक स्पेसिफिक तुमचा वेगळा कोर्स असेल तर मिळेल. आता जसं की इंजिनिअरिंगचं जे केडर्स आहेत, केडर्स म्हणण्यापेक्षा जे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर स्पेसिफिक त्यांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट

0: केलेली असावी. मग आता माझं जे केडर आहे ते नेव्हल कन्स्ट्रक्टर केडर आहे. त्या नेव्हल कन्स्ट्रक्टर केडरसाठी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग असे बरेचसे इंजिनिअरिंगचे आहेत त्यातून तुम्ही झालेलं असावं. तसेच बाकीचे जे आहेत पायलट एंट्रीज जे आहे त्या पायलट एंट्रीसाठी तुम्ही बी एस सी चालता. प्लस त्यांची अदर रिक्वायरमेंट असते की तुम्ही बी एस सी स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन केलेला असावा, प्लस तुमचा एक व्होकेशनल सब्जेक्ट असावा त्यासाठी. ते जर तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल तर बी एस सी थ्रू पण तुम्ही पायलट एंट्रीसाठी जाऊ शकता असं आहे.
1: मला सांग, तू बी टेक मेकॅनिकल पण केलंस ना, त्याचा कसा वापर झाला तुला तिकडे? म्हणजे ते सगळं नॉलेज बेनिफिशियल ठरलं का तुला तिकडे?

0: त्याचा कसा वापर झाला तुला तिकडे? म्हणजे ते सगळं नॉलेज बेनिफिशियल ठरलं का तुला तिकडे?
1: आता बीटेक मेकॅनिकल माझं झालेलं आहे. मेकॅनिकल ब्रँच ही कोर ब्रँच आहे. तुम्ही मेकॅनिकल ब्रँच जर असाल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. कुठेही अप्लाय करू शकता म्हणण्यापेक्षा त्याचे एक्सपोजर्स खूप आहे. म्हणजे आय टी कंपनीजमध्ये जरी जायचं असेल तरी तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. तुम्हाला फाउंड्रीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही फाउंड्रीमध्ये पण जाऊ शकता. आता डिफेन्सचे जे मोस्टली एक्झाम्स असतात त्यात मोस्टली मेकॅनिकल इंजिनियर्स जास्त, कारण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण असतं. आणि मेकॅनिकलला असं म्हटलं जातं की इफ यू आर एबल टू डू मेकॅनिकल इंजिनिअरिंग देन नो इंजिनिअरिंग इज काही अवघड नाही आहे मेकॅनिकल इंजिनियरसाठी.
0: ताई मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला अशा साध्या आणि सरळ वाटतात ग, पण खूप चॅलेंजेस आले असतील ना तुला? आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगलिंग फेजमधल्या व्यक्तीसाठी एकच सोल्युशन असू शकतं कदाचित, की त्यांनी कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तर तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये अशी कुठली एक गोष्ट होती की ज्यामुळे तू सतत मोटिवेट व्हायचीस की येस आपल्याला सगळ्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला रोज सातत्याने व्यवस्थित करायची?
1: कन्सिस्टन्सी गरजेची आहे, कारण आता जेव्हा माझा SSB इंटरव्ह्यू जो झाला, जे म्हणजे जी प्रोसिजर आहे ज्यातून मी सिलेक्ट झाली आहे, त्या प्रोसिजरमध्ये मेडिकल जेव्हा माझ्या टेस्ट झाल्या त्यात मला सांगितलं गेलेलं की तुझं जे वेट आहे ते ओव्हर वेट आहेस तू इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी. पण मला आधीपासूनच होतं की काहीतरी देशासाठी करायचं आहे. आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट, मतलब काहीतरी करून मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. छोटं का होईना देशासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. त्यासाठी मी आधी जी माझी ऑर्गनायझेशन होती सिमेट, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तिथं पण मी काम करत होते. पण ते इनडायरेक्टली मी कॉन्ट्रीब्युट करत होते. मग मला डिरेक्ट कॉन्ट्रीब्युशन हवं होतं, म्हणून मी जे SSB थ्रू इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर परत मेडिकल्स आले. मेडिकल्समध्ये त्यांनी सांगितलं ओव्हरवेट आहे, मग ते ओव्हरवेट कमी करण्यासाठी जी लागणारी घेतलेलं आहे मी, जे काही 86 kg मी 60 आली आहे. मग ते जे माझ्यासमोर मोटिवेशन होतं की नाही आपल्याला इंडियन नेव्ही जॉईन करायचीच आहे, काहीतरी करायचं आहे, दॅट मेड मी कन्सिस्टंट. कॉन्स्टंटली मला ते दिसत होतं की तुला जॉईन करायचं आहे, तुला जॉईन करायचं आहे, यू शुड बी कन्सिस्टंट.
0: ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच, कारण इतकी विल पॉवर असेल ना सगळ्यांमध्ये तर खरंच खूप चांगली गोष्ट होईल ग. आणि मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पहिलीच तुझ्याशी मोठी परीक्षा असेल की एका महिन्यात 86 to 64 ट्रान्सफॉर्मेशन करायचं. सोपं नाही आहे ना, किती काय वेगवेगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागल्या असतील. ही प्रोसेस खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की तू काय काय अशा गोष्टी केल्यास की तू एवढ्या कमी वेळामध्ये इतकं मोठं टार्गेट कम्प्लीट करू शकलीस.
1: जसं मला तिथून सांगितलं, जो इंटरव्ह्यू असतो 5 इंटरव्ह्यू झाला, त्यात तर सगळ्या स्टेजेस माझ्या क्लिअर झाल्या, म्हणूनच रेकमेंड झाले. मग रेकमेंडेशन झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये तुमचा जो शेवटच्या दिवशी कॉन्फरन्स असतो त्यामध्ये तुम्हाला एक समोर मेडिकल ऑफिसर बसलेला असतो, तो तुम्हाला सांगतो की तुमचं काय काय फिट आहे, काय काय अनफिट आहे. मग त्यात मला त्यांनी सांगितलं की तुझं वेट ओव्हर आहे 20 kgs, तो तुला ते कमी करायचं आहे. तिथून मला त्यांनी सांगितलं, मग तिथून माझा SSB होता विशाखापट्टणमला, NSB वायझॅग, तिथून मला यायला 2 लागले, कारण फ्लाईट्सचे तिकीट करायचे आहेत आणि तुला असं लगेच नाही मिळणार आई मोक्याला की घरी जायचं आहे फ्लाईटचे तिकीट करा. मग मला तिथे 1 थांबावं लागलं. मग मी फ्लाईटनी 2 माझे त्याच्यात वाया गेले. आणि मेडिकल जेव्हा टेम्पररी रिजेक्शन मिळतं तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम पिरियड दिलेला असतो की तेवढ्या वेळात तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून वजन कमी करून प्रेझेंट करायचं 42 आत. ते करण्यासाठी माझे 2 ऑलरेडी वाया गेले. परत 3 माझा वाया गेला डायटिशियन शोधण्यात. डायटिशियनला मी अप्रोच केलं, त्यांनी मला त्यांचा डाएट दिला, त्याचा उपयोग झाला, थोडाफार उपयोग झाला, पण 20 किलो कमी करायचं होतं. जर त्या पद्धतीने गेले असते तर मग मला वर्षभर लागलं असतं.

0: कमी करायला. माझा जर्नी डेज जो स्टार्ट झाला तो 37 म्हणजे T-37 झाला. माझं रुटीन होतं की पहिल्यांदा जो आठवडा होता, 4 आठवडे बाकी, माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे होतं 712 कॅलरीचं डाएट. 712 कॅलरीचं डाएट पहिल्या आठवड्यात झालं, ते 3-4 किलो माझं वजन कमी झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मला अजून कमी हवं होतं, मग त्या कॅलरीज मी कमी केल्या. मोस्टली तुम्हाला जेव्हा वेट कमी करायचं असतं, तुम्हाला कॅलरी काउंट करून खायचं असतं. दुसऱ्या आठवड्यात मी केलं त्यांच्या 400 कॅलरीज, तसंच तिसऱ्या आठवड्यात मी केले 200. शेवटी शेवटी असं झालं की वेट खूपच स्टॅग्नंट व्हायला लागलं. मग जेव्हा माझं वेट म्हणजे ऑन द बॉर्डर आलं की अराउंड 63-64, तेव्हा मी माझं पूर्ण वॉटर कटआउट केला. शेवटचे 2 दिवस मी आपलं कफ सिरपचे जे छोटे छोटे 5 ml जे कंटेनर्स असतात ना, ज्याच्यातनं आपण औषध पितो, त्याच्यातनं मी पाणी पिलं आहे, एक एक एक एक कंटेनर फक्त. तसं करत करत शेवटी तिथे मी जेव्हा गेले कमांड हॉस्पिटल पुणे, तिथे मला रिपोर्ट करायचं होतं की असं असं माझं वजन कमी झालं आहे. मग मी तिथे गेले, तिथे कर्नल सत्यशोम शुक्ला होते. त्यांनी मला विचारलं की म्हणजे त्यांनी विचारलं की बच्चे क्या हुआ, क्यों आए हो, कारण मी गेलेले तिथे विदाऊट पॅन्ट शर्टमध्ये गेले नव्हते, फॉर्मल्समध्ये गेले नव्हते. मी गेले होते तिथे एक फ्रॉक घालून गेलेले, जो हार्डली 250 ते 200 ग्रॅमचा असेल, कारण मी जर ते घालून उभारले तर त्याचं वेट जास्त व्हायला नको कपड्यांचं. मग अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मी अशी एकटी होती की ते फ्रॉक घालून मुलगी फिरतीये, कोण आहे ही, आणि पूर्ण ते चेहऱ्यावरचं तेज गेलेलं, ओठ कोरडे पडलेत कारण मी 2 दिवस पाणी पिलेलं नाही आहे की वजन वाढू नये. मग ते स्वतः एवढे शॉक होते की तू एवढं करतीयस की काय, म्हणजे किती वेट किती होतं तुझं. मग मी त्यांना सांगितलं की असं असं 86 होतं, त्या 86 वरून मी आता 20 किलो कमी करून आली आहे. मग ते स्वतः एवढे शॉकमध्ये होते की त्यांनी जे वेईंग मशीन जे स्केल असतं, जिथं ते बाहेरून आपण चालतो वरांड्यातून, तिथं आणून त्यांनी ठेवलं आणि मग मला त्याच्यावर उभं राहायला सांगितलं. आणि विदाऊट काही करता त्यांनी मला सांगितलं, ओके बच्चा बैठ जाओ, जाओ तुम घर जाओ, 20 किलो कमी किया और क्या चाहिए. म्हणजे त्यांचं असं होतं की तू 20 किलो कमी केलंच आहे आणि तुझ्या आता ट्रेनिंगमध्ये अजून कमी होईल, फिट तर तू ऑलरेडी झालीच आहे आणि तुझं जे डिटर्मिनेशन किंवा कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे खूपच आश्चर्यजनक होतं त्यांच्यासाठी की कसं काय केलंय. आणि असं होतं की मी आता माझं एज एवढं म्हणजे सध्याचं एज एवढं काही नाही आहे माझं, 24 24, आणि जेव्हा मी रेकमेंड झाली तेव्हा 23 होतं. मग त्या वयात इतर मुलं फिरतायत, खातायत पितायत आणि त्यात मी खातीये कच्च्या पालेभाज्या, मीठ नसलेलं जेवण, रात्रीचं जेवणच नाही, मग ते कसं केलं असं विचारत होते. त्यांच्याकडे मला पण नव्हतं काही सांगायला त्यांना की कसं काय मी केलंय.
1: खरं सांगू, माझ्याकडे ह्यासाठी शब्दच नाही आहेत आत्ता, कारण अगं हे फक्त आणि फक्त असं देशावरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी माणसं करू शकतात. म्हणजे बघ ना, असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं सगळं पर्सनल लाईफ किंवा सगळंच रादर स्वतःला त्याग केला आहे या देशासाठी. सामान्य माणसांनी सुरक्षित राहावं, सगळ्यांना सगळं छान त्यांची त्यांची कुटुंब असावेत, काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आपल्या जनतेला, म्हणून ते इतके झगडतायत प्रत्येक लेवलवरती. ही खूप सॅल्यूट करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना. मला सांग, असा कुठला पॉईंट होता जिथे तुला असं वाटलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्य पुढचं मला हेच करायचंय? तुला असं हे कुठल्या पॉईंटला जाणवलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्यभर मला हेच करायला खूप आवडणार आहे?
0: आता जिथे मी काम करायचे, जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्ष मी जिथं इंटर्नशिप केली सीमेटला, सीमेटचं लोकेशन DRDOच्या बॅक साईडला आहे, पुण्यात पंचवटीमध्ये ARD, पाषाणला ARDA आहे, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट. तिथे सगळे वेपन्स वगैरे जे असतात ते तयार केले जातात. तिथे जेव्हा मी कामाला जायचे तेव्हा सॉर्टीज चालू असायच्या. सॉर्टीज म्हणजे जे फायटर जेट्स वगैरे असतात त्यांचं चालू असायचं वरून,

0: फिरणं किंवा जे काय ट्रेनिंगचं असायचं पार्ट, मग तेव्हा खूप फॅसिनेटिंग वाटायचं ते. मग ते बघून बघून किंवा जेव्हा जेव्हा काही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बाहेरचे लोक यायचे, मग ते डिफेन्समधले असायचे, कारण त्यांना रिक्वायरमेंट असायची की काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करून आम्हाला तुम्ही द्या. जसं की आता मी जे केलेलं आहे माझ्या टीमसोबत सिमेंटमध्ये असताना, एक हिटिंग पॅड टाईप आम्ही केलं आहे, जे की तुम्ही एखाद्या आयसी एरियामध्ये असाल जिथं बर्फ होतो, स्नोफॉल होतो जास्त, मग तिथे कसा प्रॉब्लेम येतो की शिप्सवरती तुमचं जे बर्फ साठलेला असतो तो डीआयसिंग करायला खूप वेळ लागतो. डीआयसिंग म्हणजे ते जर तुम्हाला शिप पुढे न्यायची असेल तर तो बर्फ वितळायला हवा आणि तो पुढे जायला, म्हणजे तसं शिप पुढे जाईल. मग ते करण्यासाठी असंच थोडंसं आम्ही डोकं लावून तो एक हिटिंग पॅड तयार केलेला. मग हे जेव्हा मी माझं सांगितलं, माझा जेव्हा SSB इंटरव्ह्यू होता त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की असं असं आम्ही तयार केलंय, आणि मला असं वाटतं की त्यांना हेच आवडलं असावं की हिच्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे, हिच्याकडे कसं वापरायचं आहे ते पण आहे, देन वाय नॉट चूज हर असं मला वाटतं. आणि SSBचा माझा इंटरव्ह्यू चाललेला 2.5 तास, त्या 2.5 तासात मला त्यांनी माझ्या सगळं विचारलं, लहानपणापासून मी काय केलंय, माझ्या घरचे काय करतायत, मग तुला इथेच का यायचंय, बाहेर तू खुश नाही आहेस का, अजून तू का येणार आहेस, तुला कशा पद्धतीने तू माझ्या म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये मदत करू शकते. मग ह्या प्रश्नाला मी त्यांना जेव्हा हे उत्तर दिलं, त्याच्यानंतर त्यांनी फक्त माझ्याकडे एक छोटंसं स्मित दिलेलं आणि मग माझा इंटरव्ह्यू संपलेला.
1: तुला आत्ता स्वतःकडे बघताना तुझं जे व्हर्जन आहे आणि तुझं जे लहानपणीचं व्हर्जन होतं त्याला तू कसं कम्पेअर करशील? म्हणजे तू जेव्हा लहान होतीस तेव्हा तुला असं वाटलेलं का की आपण मोठे होऊन इतकं काहीतरी सुंदर करणार आहे आणि इतकं काहीतरी आपण देशाला देणार आहे? तू कसं कम्पेअर करशील दोन्ही तुझ्या व्हर्जन्सनं?
0: जे माझं लहानपणीचं व्हर्जन आहे ते थोडंसं पॉलिश्ड म्हणेन मी आत्ताच, म्हणजे आत्ताचं जे व्हर्जन आहे माझं ते पॉलिश्ड व्हर्जन आहे माझ्या लहानपणीपेक्षा. लहानपणापासून माझी अशीच स्वप्न होती की मला काहीतरी वेगळं करायचंय. मी 8वीतच ठरवलेलं म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना सांगत फिरायची की मला नेव्हल इंजिनियर व्हायचंय, नेव्हल इंजिनियर व्हायचंय. पण मला जेव्हा मी अटेम्प्ट करायला गेले तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी होऊ शकते नेव्हल इंजिनियर, कारण बाकीचे जे माझ्यासोबतचे होते, माझे सिनियर म्हणा किंवा माझे जे कलिग्स होते किंवा माझे जे कोर्समेट्स बॅचमेट्स जे होते, त्यांना लागत होते 10, 11, 9 असे अटेम्प्ट्स. आणि मला असं होतं की माझं तर काही होणारच नाही आहे, मी तर पहिल्यांदाच निघाली आहे, माझं का होईल. पण मला आतून पण असं कुठेतरी वाटत होतं की नाही, आपलं होऊन जाईल. म्हणजे 2 कॉन्ट्रॅडिक्टरीज माझ्या डोक्यात स्टेट्स चालू होत्या की होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं, पण मोस्टली माझा कल होता की होणारच आहे, असं काय अवघड आहे. म्हणजे जी माझी सुरुवातीपासूनची विचार करण्याची पद्धत आहे किंवा प्रोसेसिंगची जी पद्धत आहे माझी की काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, परत जा म्हणतील घरी, ते कुठंतरी मला असं वाटतं की माझा जो नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे तो मला खूप उपयोगी पडतो. आणि जे मी मॅनिफेस्ट करत राहते ते होतंच होतं, एवढं मला माहिती आहे. म्हणजे मला जर विचाराल की काय तुझ्या सक्सेस मागे, तर मी असं म्हणेन की मॅनिफेस्टेशन इज द की. इफ यू आस्क द युनिवर्स की आय वॉन्ट टू डू धिस, देन द युनिवर्स बेंड्स इन फ्रंट ऑफ यू अँड इट गिव्ज यू इफ यू आर वर्थ इनफ. तुम्ही जर त्याच्या लायक असाल किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतले असाल तर नक्कीच तुम्हाला ते मिळतं. मला आता असं विचार करताना वाटतं की मी कायच केलंय, की काय मिळून गेलंय असंच आहे. पण जेव्हा इतर बघतात आणि इतर जण ऐकतात मला किंवा मी काही सांगतीये जे मी केलंय, तेव्हा त्यांना असं खूप एक्साइटिंग वाटतं, काहीतरी वेगळं केलंय असं वाटतं. पण मी ते असं मनापासून केलंय, माझे पूर्ण एफर्ट्स दिलेत, मग ते मला जे पुढचे मला येत आहेत ऑब्स्टॅकल्स त्याच्या पुढे काही वाटतच नाही.
1: दिस इज सो ट्रू, कारण आपण आपलं जेव्हा एखाद्या कामावरती खूप प्रेम असतं तेव्हा तिथे कष्ट घ्यायला आपल्याला काहीच संकोच नाही वाटत. पण ह्या सगळ्या करिअर पाथमध्ये तुझ्या पेरेंट्सचा रोल काय होता आयुष्यात?

0: पेरेंट्सचा रोल जर सांगायचं झालं तर माझे बाबा त्यांचं ऑक्युपेशन प्रोफेसर आहेत. लहानपणापासूनच आमच्या घरात टेक्नॉलॉजी किंवा नवनवीन काय असेल ते त्याच्यावर कसं असतं इतर घरांमध्ये की नवीन वस्तू आली की ती घरात येते. आमच्याकडे ती नवीन वस्तू घरी आली, समजा जर एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणाल तुम्ही ती घरी आली तर ती कशी बनली आहे, त्याचा वापर कुठे कुठे होतो, त्यात काय वापरलंय, म्हणजे सुरुवातीपासून माझं टेक्निकलकडे जास्त कल होता कारण घरात बाबा फिजिक्सचे प्रोफेसर आहेत आणि त्यांची PhD पण टेक्निकलमध्येच झालेली आहे. सगळी इन्स्ट्रुमेंटेशन सेटअप्स वगैरे ते बनवत राहतात. सध्या त्यांनी थोडासा आराम दिला ह्याला, पण कॉन्स्टंटली त्यांचं पण काम चालूच असतं. म्हणजे त्यांची अशी एक काय म्हणू शकतो आपण लहान मुलांसारखं आहे की उत्सुकता ह्याच्यात काय असेल, मग हे कसं असेल, मग ते जे काय आहे त्यांच्यातलं ते माझ्यात पण थोडंसं आहे की का कसं कशासाठी अजून पुढे काय करता येईल आपल्याला यात. मग तो जो उत्सुकतेचा जो आहे तो माझ्यात पण आलेला आहे थोडासा भाग त्यांचा. नंतर मग माझी आई हाऊसवाईफ आहे, पण तिची जी डिटर्मिनेशन म्हणा किंवा हे केलंच पाहिजे का नाही होत आहे काय म्हणू शकतो आपण,
1: त्यांचा पण नेव्हर गिव्ह अप
0: वाला ॲटिट्यूड आहे किंवा कुठेही कमी पडू नये. इमोशनली जास्त माझी आई नाही आहे, जे की माझे बाबा त्याचे अपोजिट आहेत, जास्त इमोशनल आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये, मग तसं आईचं नाही आहे. मग आईकडनं मला असं मिळालेलं आहे की जास्त हळवं होऊ नये, इमोशनली तू स्ट्रॉंग राहावी, मग ते मला सगळीकडं फायदा मिळतो. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला आई वडिलांकडनं मिळालेल्या आहेत, म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स आहे माझं.
1: ताई मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्या बरोबर?
0: तसं जर बघायला गेलं तर मोस्टली मला आई आणि बाबा हे दोघं जे आहेत ते मोस्टली गाईड करतात. कारण कितीही काही झालं तरी तुम्हाला तुमचे घरचे असतात शेवटपर्यंत, हे तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही शाळा कॉलेज सोडता. मित्र असतात ॲट सम पॉईंटपर्यंत, काही काळापर्यंत ते असतात. त्याच्या पुढे जर बघायला गेला तर तुम्ही रात्रीचे 12 वाजू दे 1 वाजू दे तुम्ही उठून जरी गेला त्यांच्याकडे घरच्यांकडे तर तुम्हाला घरचे असं म्हणत नाहीत की ए जा मला झोपायचं आहे, ए जा मी थकली आहे, असं कोणीही म्हणणार नाही. मग जेव्हा काही मला अडचण येते, मोस्टली ज्या काही अडचणी असतात त्या आधी मी स्वतः सॉल्व्ह करायला बघते. मग त्या अशा काही अडचणी नसतात की त्या तिथपर्यंत जातील घरच्यांपर्यंत, पण जर अगदीच असलं तर पहिल्यांदा मी बाबांना सांगते आणि जर बाबा नसतील तर मग आईला सांगते. मोस्टली असं होत नाही कारण मी आधीच ते विस्तारून टाकते जे काही असेल ते.
1: ओके, ताई मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्या बरोबर?
0: तसं जर सांगायचं झालं तर आयडल असावा असं म्हणतात, पण माझं असं म्हणणं आहे की मला माझ्यातलं बेस्ट व्हर्जन द्यायचं आहे. मी मान म्हणजे असं दुसऱ्या असं माझा एक सिंगल कोण आयडल नाही आहे, असे भरपूर पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याकडनं मी वेचत राहते त्यांचे जे काही चांगले गुण असतील ते. मला मोस्टली जे इन्स्पायर करतं ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, द वे ही वॉज प्रीचिंग एव्हरीवन, किंवा त्यांचं जे रूल करण्याची पद्धत होती ते रूल वाटतच नव्हतं. ते प्रत्येक घरात

0: असं वाटत होतं की कोणतरी मोठा माणूस आपल्याला सांगतोय असं कर तसं कर. मला असं नकोय की कोणी माझ्या दबावाखाली येऊन माझी कामं ऐकावीत, किंवा समोरच्याला असं वाटू नये की ही जबरदस्तीने सांगतीये किंवा ही दादागिरी करतीये. माझं असं कोणी आयडल नाहीये, पण जर सांगायचंच झालं तर आय वॉन्ट टू वॉक ऑन द पाथ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.
1: खरं सांगू तर ह्या विचारांनी ना तू खरंच खूप पुढे जाणार आहेस, कारण आत्ता तू अशा सगळ्या लोकांना मोटिवेट केलंयस जे कदाचित सेल्फ अनालाइज त्यांनी केलंच नसेल किंवा त्यांना माहितीच नसेल की त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत. तू ह्या सगळ्या प्रवासात इतके चॅलेंजेस फेस केलेस आणि ह्या खूप सुंदर, मला असं वाटतं की तुझ्याकडून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की कुठलाही प्रॉब्लेम समोर आला तरी त्याला फेस करूनच तो सॉल्व्ह करायचा, कुठेही पळून न जाता किंवा अत्यंत कॉन्फिडेंटली त्या प्रॉब्लेमला अनालाइज करायचं आणि तो सॉल्व्ह करूनच शांत बसायचं. आणि हा खरंच खूप चांगला माइंडसेट आहे जो प्रत्येक व्यक्तीने फॉलो केला पाहिजे आयुष्यात त्याच्या. आणि तू सगळ्या प्रश्नांची इतकी जेन्युअनली उत्तरं दिलीस, इतक्या मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या तुझ्या आयुष्याबद्दल किंवा सगळंच कसं असायला हवं आत्ताच्या लोकांनी, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर एनकरेजिंग अस. आणि येस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आत्ता ह्या मुमेंटला अशा आपल्या देशात खूप लोक आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य बलिदान केलं या देशप्रेमासाठी. आणि आत्ता अशा प्रत्येक नागरिकासाठी जे अत्यंत जागरूक आणि प्रामाणिकपणे या देशात जगतात, अशांसाठी आज आपण एक गाणं ऐकूयात. आशा भोसलेंनी गायलेलं सैनिक हो तुमच्यासाठी.
2: भारतीय नागरिकाचा

मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जिद्दीबद्दल खूप गप्पा मारल्या. या पुढच्या भागात या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन होणार आहे, त्यामुळे ऐकायला विसरू नका आकाशवाणीचं युववाणी. धन्यवाद.

0: अभी आप सुन रहे थे विविधा कार्यक्रम के अंतर्गत देशभक्ति पर आधारित वार्ता ऐसी है मेरे देश की मिट्टी। आज के इस कार्यक्रम में आपसे रूबरू थे रचनाकार राजेंद्र पांडे। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे राजू कुमार भारती।
1: विविधा हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता।
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
1: श्रोते हो, एक निवेदन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागद

0: कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतिमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 एफ एम रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मुला है पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा। पीक

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक। क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय। या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं, विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले। व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समाजानं समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं। नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली। नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी CBD बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं। जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली।
2: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे, शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाही आहे, शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही, शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारे कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलाही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत।
0: राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे।

अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल. तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलंय. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. 100वं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाजमाध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केलाय. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात काल मध्यरात्री झटापट झाली. यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक

23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, तिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

पूर्वा बाम आणि सहकारी यांनी गायलेलं हे स्वच्छता गीत आता आपण ऐकलं. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. त्या अगोदर देशभरात विविध क्षेत्रांमधील सहकार्यासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पुणे मुंबईसह चेन्नई जयपूर आणि गांधीनगर इथं वेगवेगळ्या विषयांवर आयोजित ब्रिक्स बैठकांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारत अध्यक्षपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेची यंदाची संकल्पना क्षमता नवनिर्मिती सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण ही आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणून एक मजबूत आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा भारताचा मानस आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अगोदर भारतात अनेक मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यातील तामिळनाडूतल्या चेन्नई इथं 21 ऑगस्टला 14वी ब्रिक्स विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. पुण्यात देखील 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान 12वी ब्रिक्स दळणवळण मंत्री आणि आयसीटी कार्यकटाची बैठक पार पडली. तर राजस्थानमधील जयपूर इथं 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्यटन मंत्री आणि कार्यगटाची ब्रिक्स बैठक झाली. या बैठकांमध्ये झालेली चर्चा आणि भारतानं यात मांडलेली भूमिका याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदेश सामंत यांनी सांगितलं.
1: सर्वात आधी म्हणजे जयपूरमध्ये जी बैठक झाली ती ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांची बैठक झाली. यात MSME, सौर ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअप्स यासारख्या विषयांचा विचार केला गेला. भारताने यात इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय. याच्यामुळे वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी असेल किंवा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणं असेल यासारख्या विविध गोष्टी होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक दक्षिणेला म्हणजे ज्यात आपण ग्लोबल साऊथ म्हणतो याला सुद्धा एक मोठा फायदा होईल. म्हणजेच ग्लोबल साऊथमधले जे जे देश आहेत यांना विकसित देशांवर अवलंबून न राहता विकसनशील देशांना एकत्र येऊन तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र उद्योगांच्या विषयीची संधी निर्माण करणं हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये जी बैठक पार पडली ती विज्ञान संशोधन क्षेत्रासंबंधीची बैठक पार पडली. यात सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात नक्कीच संशोधन तंत्रज्ञान यामध्ये ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर चर्चा झाली. यात ब्रिक्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून तरुण वैज्ञानिक आणि नवीन जगासाठी उपयोगी अशा कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि असे कार्यक्रम राबवण्याचा मानस या सर्व सदस्य देशांनी दाखवला. आपण जर पाहिलं तर विज्ञानात आजकाल हवामान बदल, ऊर्जा, औषध निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य असेल, शेती असेल या सगळ्याचा एक मोठा सहभाग असतो आणि ब्रिक्स देश ज्यात बहुतांश विकसनशील

0: देश आहेत, हे विकसित देश एकत्र येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगाच्या फायद्यासाठी सुद्धा एका प्रकारचं फ्रेमवर्क निर्माण करतील किंवा एखाद्या प्रकारची व्यवस्थेची निर्मिती करतील असा या सर्व गोष्टींचा उद्देश आहे. आणि म्हणूनच चेन्नईत पार पडलेल्या या विज्ञान संशोधन आणि इनोव्हेशन या बैठकीने आता या पुढचा कुठेतरी मार्ग प्रस्तावित केला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुण्यात जी बैठक झाली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सिक्युरिटी या अत्यंत महत्वाच्या विषयावर झाली. यात ब्रिक्स देशांचे कम्युनिकेशन मिनिस्टर्स म्हणजेच जनसंपर्क मंत्री सहभागी झाले होते. यात ऑफकोर्स सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, भविष्यातली कम्युनिकेशन तंत्रज्ञान असेल या सर्वांविषयी चर्चा झाली. आणि आपण जर पाहिलं तर भारताने अगदी UPI असेल किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात विशेषतः कमी खर्चात डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा, आर्थिक संधी उपलब्ध करून देणं यात भारताने जी कामगिरी केली आहे याचा फायदा ब्रिक्स मधल्या विकसनशील देशांना आणि ब्रिक्सच्या पलीकडे जाऊनही विकसित देशांना सुद्धा होऊ शकतो ही या बैठकीची फलनिष्पत्ती आपल्याला म्हणता येईल. विविध देशांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि डिजिटल उद्योग उभारणं यासाठी सर्व बैठका महत्वाच्या ठरू शकतात. पण या सगळ्याचा एक महत्वाचा फायदा जर आपण बघायला गेलो तर आजपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित देशांवर आधारित आपल्याला दिसते. आणि आपण यासाठी सुद्धा जर वित्त पुरवठा पाहिला तर ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, या आजही विकसित देशांच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या टाचेखाली असल्याचं आपल्याला दिसतं. अशा वेळेला ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून पर्यायी वित्त पुरवठा करणं किंवा जागतिक प्रश्नांवर भांडवल उपलब्ध करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येणं याच पद्धतीने भविष्यात काही प्रमाणात डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून करणं हा ब्रिक्स देशांचा प्रयत्न राहिला. याशिवाय ब्रिक्स मध्ये मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. म्हणजे आपण भारत पाहिलं, चीन पाहिलं, ब्राझील पाहिलं किंवा नव्याने सामील झालेले इंडोनेशिया असेल, इजिप्त असतील, सौदी अरेबिया असतील, यासारख्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अशा वेळेला आपण विकसित देशांच्या बाजारपेठांवर अवलंबून न राहता ब्रिक्सच्या बाजारपेठांचा फायदा हा विकसनशील देशांना आणि विशेषतः ब्रिक्स देशांना व्हावा यासाठी सध्या ब्रिक्स गट प्रयत्नशील आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पलीकडे जाऊन ग्लोबल गव्हर्नन्स असेल, इथे UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे सुरक्षा परिषदेत ब्रिक्सच्या देशांना आणि जागतिक दक्षिणेला आवाज प्राप्त करून देणं आणि सुरक्षा परिषदेत एक प्रकारचा बॅलन्स किंवा समतोल आणण्याचे सुद्धा प्रयत्न हे ब्रिक्स गटांकडनं केले जात आहेत. आणि याच सर्व गोष्टींचा विचार करता ब्रिक्स परिषदेचं महत्व आणि भारताकडे असलेलं 2026 अध्यक्षपद महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पुणे, चेन्नई आणि जयपूर सोबतच मुंबईत आणि गुजरातमधील गांधीनगर इथं 19 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या कार्यगटांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठका पार पडल्या. यामधल्या मुंबईत आयोजित परिषदेत वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांनी सहभाग घेत चर्चा केली तर गांधीनगरमध्ये युवा नेते, उद्योजक आणि प्रतिनिधींची परिषद पार पडली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ अक्षय रानडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: या बैठका म्हणजे गांधीनगर येथे झालेली ब्रिक्स युवा परिषद बैठक व युवा शिखर परिषद आणि मुंबई येथे झालेली ब्रिक्स वित्त व मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची 3री बैठक. माझा मूलभूत मुद्दा असा आहे की या दोन्ही बैठका वेगवेगळ्या विषयांवर असल्या तरी त्याला एका व्यापक भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. इथे ब्रिक्सला अधिक लोककेंद्रित, तंत्रज्ञानाभिमुख आणि वित्तीय दृष्ट्या सक्षम आणि ग्लोबल साऊथच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ बनवणे हे आहे. भारताने आपल्या 2026 अध्यक्षतेसाठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही चौकट स्वीकारली आहे. ही फक्त एक आकर्षक घोषणा नसून ती राजकीय सुरक्षा, आर्थिक, वित्तीय आणि लोकांमधील संपर्क या ब्रिक्सच्या सहकार्याच्या 3 स्तंभांना जोडणारी कार्यनीती आहे. आता गांधीनगर येथे 19-20 ऑगस्टला झालेल्या ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि युवा शिखर परिषद बैठक हे वरवरून जरी आपल्याला युवा प्रतिनिधींचं एकत्रीकरण वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर हा एक युवा कूटनीतीचा भाग म्हणून आपण बघायला हवा. तर युवा कूटनीती म्हणजे प्रामुख्याने पुढच्या पिढीत जे लोक नेतृत्व करणार आहेत, म्हणजे आज जे विद्यार्थी असतील, संशोधक असतील, स्टार्टअप उद्योजक असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, ते उद्या शासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणारे युवा लोक असतील. त्यामुळे

0: त्यांच्याशी संपर्क हा दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे असं मला वाटतं. गांधीनगरच्या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार क्षमता, सर्वसमावेशक विकास इत्यादी गोष्टींवरती भर देण्यात आला. ह्याला आपण जनरली सॉफ्ट पॉवरच्या दृष्टिकोनातून बघतो. हे विषय जरी आपल्याला आता सॉफ्ट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते राष्ट्रीय सामर्थ्याशी थेट जोडलेले आहेत. ज्या देशाची युवा लोकसंख्या कुशल, आरोग्यदृष्ट्या सक्षम आहेत त्या देशाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतासाठी याचे विशेष महत्व एवढ्यासाठी आहे की भारत दीर्घकाळापासून विकासाचे मॉडेल हे केवळ परकीय मदत किंवा आयातित तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्यातला पर्यायी मार्ग शोधणारे याच्या विचार मांडताना आपल्याला सातत्याने दिसतं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असतील, नव उद्योग असतील, कौशल्यावर आधारित विकास असेल किंवा सामाजिक कल्याणासाठी डिजिटल एकीकरण असेल यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरती भारताने ब्रिक्स भागीदारांसोबत सहकार्याच्या रूपात इच्छा मांडलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या अध्यक्षतेत ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क, विज्ञान व संशोधन भांडार आणि युवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म सारख्या उपक्रमांवर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पण गांधीनगरची बैठक त्यामुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उदाहरण जसे आहे तसेच ते एक दीर्घकालीन कूटनीती आणि दीर्घकालीन इंटरेस्ट मध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने देखील आपण बघितले पाहिजे. आता मुंबईतील ब्रिक्स वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची जी तिसरी बैठक झाली तिला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा त्याचा जर का धोरणात्मक आपण दृष्टिकोन बघितला तर तो बऱ्यापैकी व्यापक आहे आणि एकंदर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेला पूरक आहे असं मला वाटतं. तर वित्त मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने संवाद करतात त्यात जागतिक आर्थिक अस्थिरता असेल, चलनाविषयक चे प्रश्न असतील, वित्तीय स्थैर्य असेल किंवा एकंदरच विकासासाठी संसाधनांचा समावेश असे वेगवेगळे विषय चर्चेला असतात. ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेचा भागही आहे. आज जरी आपण एकंदर जागतिक आर्थिक व्यवस्था बघितली तर तिथे काही मर्यादित चलन जसे डॉलर यांचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो. ह्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांसाठी एक मोठा प्रश्न असा आहे की आपला परस्पर व्यापार अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्याला स्थैर्य कसं मिळवून देण्यात येईल. याच संदर्भात सीमापार देयक अधिक जलद आणि कमी खर्चिक करण्याची देखील गरज ब्रिक्स राष्ट्रांना भासते. आता स्थानिक चलनातून व्यापार देयकांच्या शक्यतांवर चर्चा केली म्हणजे डॉलरला उद्या आपण बाजूला सारतोय अशातला तो भाग नाही किंवा आज भारत डॉलरला काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय असं देखील बघून चालणार नाही. ती व्यवहारातील जोखीम कमी करणं किंवा चलनातील जी चढउतारांचा जो परिणाम असतो त्याला कमी करण्यासाठी एकत्रित काही पर्याय शोधता येतील का ह्या पार्श्वभूमीतून त्याला आपल्याला बघणं गरजेचं आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेनेही सीमापार देयक सुलभ, जलद आणि स्वस्त करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की वित्तीय स्वायत्तता जे आपण म्हणतो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतून अलुप्त राहणं असा त्याचा अर्थ नाही. उलट ती जी जागतिक अर्थव्यवस्था आहे त्यात अधिक समान अटींवर सहभाग कसा घेता येईल, व्यापारासाठी अनेक पर्याय कसे निर्माण करता येतील, देयक संरचना अजून सक्षम कसे करता येतील आणि विकासासाठी विश्वासार्ह वित्त पुरवठा उपलब्ध कसे करता येईल ह्यावर भर देणं त्याच्यात अभिप्रेत आहे. भारताच्या अध्यक्षतेतील जी लवचिकता या संकल्पनेचा जो संबंध आहे तो ह्याच पुरवठा साखळी, आरोग्य, ऊर्जा आणि इतर व्यवस्थापन आणि आर्थिक धक्क्यांना सामोरं जाण्यासाठी संस्थात्मक क्षमतेशी जोडली जाणारी आहे. या दोन्ही बैठकींचा तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे तो ग्लोबल साऊथची आहे. ग्लोबल साऊथ ही फक्त भौगोलिक संज्ञा आज नाही, ती आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांच्यातील अनेक विकसनशील देशांच्या विकासात्मक चिंता, प्रतिनिधित्वाची मागणी आणि न्याय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा व्यक्त करण्यासाठीचा एक राजकीय संकल्पना आहे. भारत ब्रिक्सच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे जागतिक निर्णय प्रक्रियेत हे जे विकसनशील राष्ट्र आहेत ह्यांचा आवाज त्यांच्या लोकसंख्या, त्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्या विकासांच्या गरजेच्या प्रमाणात ऐकला जातो आहे का, आणि जर तो ऐकला जात नसेल तर त्याला एक संघटित कृती आपल्याला काय म्हणून प्रत्युत्तर देता येईल अशा दृष्टीने देखील भारत ब्रिक्स ह्या समूहाकडे बघ. गांधीनगरमध्ये झालेली युवा परिषद असेल किंवा मुंबईत झालेली वित्तीय सहकार्यांवर भार देण्यासाठीची परिषद असेल या दोन्ही गोष्टींना आपण ह्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं पाहिजे.
1: श्रोते हो, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार होऊन या संघटनेत इजिप्त, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्यानं समावेश झाला. ब्रिक्सच्या या विस्तारानंतर भारताकडे प्रथमच ब्रिक्सचं अध्यक्षपद आलं असल्यानं त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या सर्व बैठकांमध्ये भारतानं मांडलेली भूमिका ही जागतिक बाजारपेठेत ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या हिताचं रक्षण करणं आणि जागतिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं उचललेलं एक

महत्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
7: श्रोतेहो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतीमध्ये महिलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयांमध्ये कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी महिलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशाप्रकारे आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर काम करणाऱ्या।

शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे काम शेतकरी महिला करीतच असतात. त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या

पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबात आहे. त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात. प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिलाच करत असतात. केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो. एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे. तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन. हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे त्यामध्ये या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो. या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो. आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी मध्ये सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जातात. त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काय बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत. प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये त्या अडकलेल्या पाहायला मिळतात. त्यांचा बाहेरच्या जागेचा संपर्क कमी आढळून येतो. आजच्या काळात थोडा वाढलेला आहे पण तो एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात. आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत. अशा वेळी महिला संघटित होऊन कृषी आणि पुष्पीय व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढण्याची गरज आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावयाची योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण व सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला. तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांचं भांडार त्यांच्याकडे उपलब्ध होईल. त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवस्थेमध्ये भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तर आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते. शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे. सर्वांना आपल्या माहिती पाण्याचे महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं. घरातील पाण्याचे व्यवस्थापन करत त्यांना ते शेतामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट पर्यावरण. पर्यावरण आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल. त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बाटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बाटवामध्ये ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम करत असते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये, शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणाऱ्या मुलांप्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% मुलांना शेती करतात. ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भारतीयतावर शेती करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत. त्यांच्याकडे फार कमी शेत जमीन आहे. जी पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे ती त्याला आपण कारणीभूत असं म्हणू शकतो. कारण आपल्याकडे पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाहीये तर त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही, त्यामुळे त्यांचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणामध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्याचा भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवून त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवून हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर कास्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावरती यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट

उत्पादक कंपन्यामार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. पीएम किसान योजना या लाभासाठी जमीन मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांना सुद्धा या ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ठरणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामध्ये प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजकांना भरण्यावरती भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन व विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडी पालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, त्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे. त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की तो पारंपरिक रित्या सुरूच आहे. लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहे त्यामध्ये जॅम जली बनवणं, आणखी प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे, त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं ज्यामध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहे त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावामध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जी काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारमध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यातून मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळे डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेवया कुरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं याचा मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकता. यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशकं, बीजोत्पादन याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग, म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे, कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तसंच त्यांनी अवगत होऊन त्यासंदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात

0: करण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा योजनांची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे, प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय वित्त शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडिया या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो. महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधनं उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालता येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आज काळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकत्रित कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महिला बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषी पूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणांवर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे, नेमका आपल्या संस्कृतीला पुढे नेणारे कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यानविद्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
3: नमस्कार सर.
2: जाधव सर, देशी वाण खरं तर हे आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणांना देशी वाण म्हणता येईल बरं?
3: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असेही म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकरित असा हे नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
2: अच्छा, वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याचंच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण.
3: बरोबर
2: सर. मग देशी वाण आणि संकरित वाण यात काय फरक आहे बरं?
3: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रेजिस्टन्स असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही, तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया तुम्हाला वापरता.

0: सर पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करतोय?
1: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन, त्याला लागणारे जे अन्न धान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या त्या कृषी विद्यापीठांचं काय असतं, आणि तसा तो संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं, त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं, आणि ह्या सगळ्यातून काय होतं नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात ह्या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो त्या त्या रोगाला ते काय करतात प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत, आणि या दृष्टीने कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांच्या कणखरपणा या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
0: अच्छा, म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे, आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वाणांचं संवर्धन करायचं नाही का?
1: कारण असं असतं जैविक विविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचा अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात, आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे, वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो खाद्यपदार्थांचे हे करतो, परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे धनधान्य आहे ते वापरलं जातं, हे वैशिष्ट्य आहे, कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी की देशी वाण हे कणखर अगोदर सांगितले, एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये हे आढळतं सर उद्बत्ता डिसीज, बरोबर, त्याच्यानंतर तुमचा स्टेम बोरर आहे भातावर, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असतं.
0: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
1: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते, तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलाइज दिलेली नाही, औषधं दिली नाही तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे, फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं, परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे, कारण संकरित बियाणं म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रुव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो मानतो, परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात, तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्कीच वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं. मग
0: आणि आपल्याला आता जेव्हा विषमुक्त अन्न द्यायचंय, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे, आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन गरजेचं आहे, आणि देशी वाणांचीच

0: वड करून भले तिथे उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र.
1: बरं,
0: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी, खरं तर आपली हे संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
1: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.
3: प्रधानमंत्री किसान

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता.

0: पामेला जैन आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकलं.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
3: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र

0: प्रक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. क्लोरफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे. दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली. शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली. भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. ब्रिक्सच्या क्रीडा मंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली. युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते. महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले. महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत. त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले. हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबा ठेवू पाहतो असं ते म्हणाले. देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्रीभूषण हत्या होतात. 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो. 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात. सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात. देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली.

दिली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्ट पर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलन साठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशीलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवी अंतर्गत सुमारे 65.39 अब्ज डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्ट पर्यंत आणखी 7.45 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलन साठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात 9.09 अब्ज अमेरिकी डॉलर वाढून 716.90 अब्ज अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 जणांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेजडोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे. अमेरिकेनं 20 बिलियन डॉलर किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे. आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्य पदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे 2 घटक

0: एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन दोन मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537° 6' तसंच 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे सर्व कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सावित्रीबाई घाडगे आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया संत दादू अनुसे आणि मंडळी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: सुंबर हा ना.

0: 为了三文鸭了，你家人这样咋了嘞？
1: 三文鸭了，你家人这样咋了啦？
0: 母里给呀，家呀，那个哪吒，母里给呀，家呀，那个。

0: जिंकायला आज्ञा बाबा या देवोन या जिंकायला आज्ञा बाबा या द्वारा बायेना निगुण हसया चालाले
1: या
0: ठायाला तप बायला धराले
1: या ठायाला

0: पोटाला मुली आली जन्माला त्या वेळेला
1: आली जन्माला त्या वक्ताला बर का
0: आन 12 वर्ष वयाला विचार चालला लग्नाचा त्या वेळेला
1: आन बाप्पाला लागली बोलाय त्या वक्ताला बर का
0: आन जलम जोडा चलम तुडा असला पाहिजे हिदवापणा नसला पाहिजे मला आयोपणा राहिला पाहिजे त्या वेळेला आज्ञा दिली किला त्या वेळेला निगुणाचा लिहिवनाच्या टायाला
1: अंतंतरा गेली असताना बर का
0: आणि तप्तर झाला आगळा त्या वेळेला
1: अंत पंजा ज्वरण काय प्रकार घडलाय त्या वक्त
0: आणि रणखाम युजला इंदर डगला त्या वेळेला एवढ्यात काय प्रकार घडला त्या वेळेला
1: प्रकार घडलाय त्या वक्ताला
0: आणि 33 कोटी या देवान्या 33 कोटी या देवा

जब मैं गया नारी ना तब मैं गया धरले।

0: नंतर केशव नंदी गेला निघून वनाच्या टयाला आणि तपाच्या जवळ जाऊन लागला बोलाय पर्वतीला आणि एवढ्यात काय प्रकार घडला त्या वेळेला आणि कशा बद्दल तप धरलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे मला असं म्हटल्यानंतर पर्वता लागली बोलाय केशव नंदीला जलम जोडा जलम चुडा असला पाहिजे विधवापणा नसला पाहिजे अयोपणा राहिला पाहिजे त्या वेळेला दिलं वचन नंदीनं त्या वेळेला तप सोडलं पार्वतीनं त्या वेळेला बसली केशव नदीच्या पाठीवर त्या वेळेला
1: इंद्रजबला निघून चालली असताना बरं का
0: इंद्र बाबा या साबाला चंद्र बाबा या सा

0: Kaya la saya gadile,
1: kaya la saya gadile.

संत दादू अनुसे आणि मंडळी यांनी गायलेल्या या धनगरी ओव्यांबरोबरच श्रोतेहो लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं हे गीत.

भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया मोनिका भोयर यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना. संगीत दिला आहे प्रभाकर धाकडे यांनी.

भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत. संगीत दिलं आहे कनू घोष यांनी.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेल्या या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र, 9:00 न्यूज @9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम. यामध्ये कलाकार श्रेयस नारायण यांचं कर्नाटक शैलीतील गायन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं जया भी.